श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. एफएम 100.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. श्रोतेहो, आज आहे शुक्रवार 3 जुलै 2026. आमच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत. आजच्या या प्रातःकालीन प्रसारण सभेत आमच्या तमाम रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहो मंगल ध्वनीनं.

0: मैच के विजेता से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: सीरिया के गृह मंत्रालय ने बताया कि ये कैफे राजधानी के हिजाज जिले में पैलेस ऑफ जस्टिस से 100 मीटर की दूरी पर है। सुरक्षा बलों ने हमले की जांच।
2: 100.5 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचे हे धुळे केंद्र आहे। श्रोते हो, वेळ झालीये सकाळची 6:05 झाले आणि वेळ आपल्या अर्चना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाची। शांत प्रसन्न वातावरण, अंगाला झोंबणारा थंडगार वारा, दूर कुठून तरी येणारा मंदिरातील घंटेचा नाद, हळुवारपणे होणारी पक्ष्यांची किलबिल आणि सर्वांना जागे करणारा सूर्यनारायण। श्रोत्यांच्या मंगलमय प्रसन्न अशा वातावरणात सुंदर अशी भक्तिगीतं जर तुमच्या कानावर पडली तर तुमची सकाळ निश्चितच प्रसन्न राहील आणि या पावसासारखी गारवा देणारी राहील। त्यासाठी ऐका धुळे आकाशवाणी केंद्राचा कार्यक्रम अर्चना। कार्यक्रम कुठलाही असो, प्रथम नामस्मरण गणेशाचंच।

शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गात होते वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल. संगीत अनिल अरुण यांचं होतं.

संत नामदेवांची अभंग रचना आपण ऐकली, सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. कार्यक्रम आहे भक्ती संगीताचा अर्चना.

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत होतं दत्ता पाटील यांचं, संगीत होतं मधुकर पाठक यांचं.

पंडित भीमसेन जोशी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश केवळकरांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं राम कदम यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया देशभक्तीपर रचना.

गदी माडगुळकर यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकली महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोतेहो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. सकाळची 6:40 झाली आहेत. कृषी संपदा या कार्यक्रमात ऐकूया. पावसाळ्यातील पशुधनाला होणाऱ्या फऱ्या रोग या विषयावर डॉक्टर M.V. वडाळकर यांनी दिलेली माहिती.

0: पावसाळा हा सगळ्यांना जरी हवा असा वाटत असला तरी पावसाळ्यामध्ये हवेची आर्द्रता वाढते, बाष्प वाढतं आणि ह्या सगळ्या गोष्टी जीवाणूच्या वाढीला अतिशय पोषक असल्यामुळे बरेचसे आजार हे पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्यात आपल्याला बघावयास मिळतात. यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा भाग असा आहे की जनावरांचं ज्या ठिकाणी चारा टंचाई किंवा जनावरंही कुपोषित असतात अशा जनावरांच्या संदर्भामध्ये त्यांची प्रतिकार क्षमता आधीच कमी झालेली असते आणि पावसाळ्यानंतर अशा परिस्थितीमध्ये जर का त्यांना अशा तऱ्हेचा जीवाणूचा जर का समजा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जर का शिरकाव झाला किंवा त्याला आपण म्हणतो इन्फेक्शन झालं तर अशा परिस्थितीमध्ये ही जनावरं लवकर बळी पडतात आणि त्यांना तो रोग होण्याची शक्यता फार जास्त असते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला जी काही जीवाणूचे रोग आपल्याला जनावरांना जे होऊ घातलेले आहे ते किंवा शक्यता असते त्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचे रोग आहेत आपण जीवाणूजन्य ते आपण शक्यतो आपण या ठिकाणी चर्चा करूया. पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पूर येऊन गेल्यानंतर परत एक दुसरा असा साधारणपणे नुमी डोकं काढणारा साथीचा आजार म्हणजे फऱ्या. याचे जीवाणू मातीमध्ये लपलेले असतात आणि आजारी जनावरांच्या नाकातोंडातील स्त्राव मलमूत्र म्हणा किंवा दूषित चारा यामुळे हा आजार होऊ शकतो. मशीनमध्ये या रोगांचं प्रमाण पाहणं फार कमी पाहायला मिळतं परंतु गाई किंवा बैल म्हणजे विशेषतः जे ज्यांचं साधारणपणे 6 महिने ते 2 वर्षापर्यंत जे काही वय आहे साधारणपणे या आजाराला लवकर बळी पडतात. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे फऱ्याला सूज येते व त्या ठिकाणी हाताने आपण जर दाबलं तर चरचर असा आवाज येतो आणि सुजीच्या ठिकाणी काळसर दुर्गंधीयुक्त असा स्त्राव तयार होत असतो आणि आपण जर का त्या सुजेवरती जर का ब्लेडने किंवा चाकूने जर का घाव केला तर अशा तऱ्हेचा काळसर स्त्राव बाहेर येतो दुर्गंधीयुक्त. या रोगामध्ये साधारणपणे शरीरातील मांसल भागावरती परिणाम होत असतो आणि विशेषतः फऱ्या जो आहे तो फऱ्या सुजत असतो म्हणून या रोगाला फऱ्या म्हणतात. त्याचप्रमाणे या रोगामध्ये बऱ्याच वेळा जनावर लंगडतं त्याच्यामुळे त्याला एक टांगीसुद्धा असं नाव बऱ्याच ठिकाणी आपण बघायला मिळतं. हा रोग तरुण जनावरं जी आहेत 6 महिने ते 2 वर्षापर्यंतच्या जनावरांना जास्तीत जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत ह्या रोगाच्या संबंधातसुद्धा लस उपलब्ध आहे. त्यामुळे जर का आपण ह्या रोगाची लस टोचून घेतली पावसाळ्याच्या सुरुवातीला तर नक्कीच या रोगापासून आपल्याला या जनावरांचा बचाव करता येईल. यामध्ये सुद्धा वेळीच जर उपचार केले नाही तर जनावर दगावण्याची शक्यता असते.
1: श्रोतेहो आताच आपण ऐकल्यात कृषी संपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील पशुधनाला होणाऱ्या फऱ्या रोग या विषयावर डॉक्टर एम व्ही वडाळकर यांनी दिलेली माहिती. आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:45 झाले आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे कार्यक्रम आता ऐकूया आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचा सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, पीयूजे ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे ही बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल। आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 6:50 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर।
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतोय आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओव्हर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तोच आपण आत्तासुद्धा करत चाललो आहे. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित त्या ट्रीटमेंट झाला, म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सीच्या जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे pH, TDS, COD, BOD असं त्यांनी आणि काही मायक्रोन्युट्रियन्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतले. म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात, मायक्रोब्स असतात, जीवाणू असतात त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे. DO डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स, पॅथोजन अनालिसिस आणि DO हा कंपल्सरीली असायला हवा. ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं, पण ते मेंटेन होतच नाही आहे कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाइम आपल्याला जो डिझाईन असायला हवा आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठला याच्यात कसं काम करणार त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे जो सर्वे प्रिलिमिनरी सर्वे आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचा आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट, भलेही ते CETP सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की STP असू द्या, सगळ्याच्या एकच डिझाईन एकच प्रोसेस मेथड आहे. त्यामुळे आज आपला कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. आता एक एक्झाम्पल देते. आता जस्ट मी पाद्रापूरला गेली होती, आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 MLD पाणी सप्लाय होतोय आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेली होती, तिथे पण बघितलं आणि इथे पाद्रापूरला पण बघितलं आपला जो रॉ वॉटर आहे जो सोर्स आहे आपला तिथेच आपल्याला दिसत आहेत पोल्युशन आहे कारण विसिनिटीला जे इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाण्यातच येते. पण आपल्या मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा ड्रिंकिंग वॉटरसाठी ते काय आहे सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन, त्याशिवाय काय नाही. म्हणजे आता आज सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या ते काही निघणार नाही आहे. मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचं ते आपण मेन आहे तर आपण पॅथोजन अनालिसिस, कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे पॅथोजन एलिमिनेशनसाठी का, कारण हे म्हणजे रोग पसरतात त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की पॅथोजन एलिमिनेशनसाठी आपण काय करायला पाहिजे.
0: श्रोतेहो, आजच्या भागात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपण विचार केला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एकूणच महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणती महत्त्वाची सूत्रे लागू करू शकतो.

आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 मिनिटांनी पुनःप्रसारित करण्यात येईल. यानंतर

100.5 MHz आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झालेत. ऐकूया रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. श्रोतेहो, आज सकाळी 7:10

आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरच्या प्रादेशिक बातम्या 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:40 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पूना गाडगे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल 7:45 भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल 8:00 समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 7:15 भावसरगम मनातील भावना व्यक्त करणाऱ्या गीतांचा कार्यक्रम श्रोतेहो 7:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आपण ऐकू शकाल 8:40 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून वन महोत्सव सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम 10:00 कार्यक्रम इंद्रधनुष्य 10:30 हिंदी मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल

रूपरेषा आपण ऐकत आहात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. आज सकाळी 11 वाजता मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकता. 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. 1 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून. जिल्हा वार्तापत्र 1:40 पुन्हा 1:45 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या. 3:10 ते सायंकाळच्या 5:30 आपण ऐकू शकाल विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम. सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. 6:10 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सायंकाळी 7 ते 7:30 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. याठिक 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:30 किसानवाणी या शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कार्यक्रमात ग्रामीण संवाद कृषी सल्ला हे कार्यक्रम सादर करते सुमित सूर्यवंशी. निवेदन असेल वैशाली गिरासे यांचं. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 8:45 समाचार संध्या हे हिंदीतलं बातमीपत्र आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. आणि रात्री 11:10 आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. 7:00

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकलं कवी प्रदीप यांचं गीत. संगीत होतं सी अर्जुन यांचं. चित्रपट होता जय संतोषीमा. आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:05 होत आहेत. ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरच्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. आम्ही हे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार।
2: यानंतर थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू।

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत यावं.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
2: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो, कॉलरा, कावी हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
7: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालखी

0: विद्यार्थ्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 वर विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
1: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
0: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं.

0: असल्याचं विविध वृत्त माध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग तिसऱ्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती. त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीकपाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8,000 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर मुंबई कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
3: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
4: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
5: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
6: मग
5: काय?

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026. संत नामदेव महाराज समाधीस्थ झाले आजच्याच दिवशी इसवी सन 1350 मध्ये. विचारवंत पत्रकार मामा परमानंद यांचा जन्मदिन 1838 साली आजच्याच दिवशी. महात्मा फुले यांनी पहिली शाळा काढली 1852 साली आजच्याच दिवशी. तसंच गुरुदेव रामचंद्र दत्तात्रय रानडे यांचा जन्मदिन 1886 आजच्याच दिवशी. आपण ऐकत होतात दिनविशेष.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
2: आम्ही चर्चा करतो.
3: आम्ही गप्पाही मारतो.
1: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आग्रहात
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी आग्रहात.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: बोलो यार हम अपनी जीत हो.

सत्तरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. श्रोते हो, गुणवत्ता, बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेला आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद. धन्यवाद
0: सर. शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं, तर आणि पुरेसं देखील हवं असतं. तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?
1: आता केंद्र शासनात विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळ सुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की या वर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खासगी कंपनीची बियाणे मार्केटमध्ये आले नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात.
0: बरं.
1: 1.25 किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खाजगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात, ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत, त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत. आणि ह्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूनं उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूनं वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत, तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं, समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आत्ता सांगितलं आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्त्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे.
0: बरं.
1: आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन, ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, केंद्र शासन असतील, राज्य शासन असतील आणि त्यांचे जे काही ध्येयधोरणं आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं. आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, जे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो आणि दुसऱ्या

0: अजून त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्त्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं, कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळालं पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाणांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत?
0: महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाही आहे की बियाणेच प्रोडक्शन करावं असं. त्यामुळं आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत, आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे. त्यामुळं आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत, त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं, त्यामुळं केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी 1-2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या आणि त्या लिंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीनं एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकाम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असते ते त्याच ठिकाणी जर डिकाम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतं, त्यामुळं ते अर्ली डिकाम्पोज करण्यासाठी डिकाम्पोजर तयार केलेलं आहे. मातीमधला कार्बन एक महत्त्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत, ते माती परीक्षण करून घेत नाहीत आणि मातीला कशाची गरज आहे ही माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात. म्हणून किमान कार्बनची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलं आहे आणि 500 रुपयामध्ये 10 टेस्ट होतात.
1: बरं,
0: इतक्या स्वस्त दरामध्ये आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीनं टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्स मध्ये देतो,
1: म्हणजे ही स्वतः
0: टेस्ट करू शकतात आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल, म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे. आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे, त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायचे असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
1: नक्कीच सर, आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत. आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे, तर ह्या दृष्टीने आत्ता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
0: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण AIचा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा AIपासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काय काय येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही, याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूनं दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे, त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का, त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे.

0: त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असते, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे. आणि निश्चितपणे येत्या काही दिवसामध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
1: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीजकडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: 100.5 MHz आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. दागिना सोन्याचा असो व हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगे अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने

0: सोन्याचे असो वा मोत्यांचे दागिने, हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुणे गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पुणे गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
1: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण बांगड्यांचे विविध प्रकार कोणते, त्याचं स्वरूप कसं असतं आणि या बांगड्या का लोकप्रिय असतात याची माहिती घेत आहोत। पुणा गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला बांगड्यांवरचे एम्बॉस डिझाईन म्हणजे नेमकं काय, यातली कलाकुसर कारागीर हाताने करतात की त्या बांगड्या मशीनवर, यांची माहिती देणार आहेत। मोडक सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत।
2: नमस्कार
1: सर। बांगड्यांमधल्या विविध डिझाईन्स विषयी तुम्ही प्रत्येक भागात माहिती देताय, तर बरेचदा त्या बांगड्यांवर एम्बॉस केलेलं असतं, तर ते नक्की काय असतं याविषयी आम्हाला सांगा।
2: एम्बॉस म्हणजे आपण कॉमन याच्यात एम्बॉसिंग हा शब्द वापरतो, म्हणजे जाड कागदावर पण एम्बॉसिंग
1: करतो।
2: तर एम्बॉस म्हणजे खेळासारखंच किंवा काहीतरी डायपंटचं मारून एक विशिष्ट आकार त्यातून इलेव्हेट करणं, ते एम्बॉसिंग। आता एम्बॉसिंग जे केलं तर ते मशीन मेड पण असतं, मॅनमेड पण असतं,
1: म्हणजे
2: हाती पण केलं जातं किंवा मशीनवरती मास्केलवरती पण केलं जातं। त्यामुळे एम्बॉस बँगल या एकतर ज्यांच्याकडे ती टर्की किंवा इटालियन मशीनरी आहे ते करू शकतात, किंवा ज्यांच्याकडे विविध प्रकारचे खिळे आहेत किंवा पंच आहेत पूर्वापार चालत आलेले तर तेही करू शकतात। साधारणपणे त्याच्यावरती ते एम्बॉस करून म्हणजे ठोकून केलेले, पंच मारून केलेले जे आकार असतात ते टिकल्यांच्या आकाराचे असतात किंवा विविध आकाराचे असतात। बांगड्या साधारण 12-13 ग्रॅम पर्यंत होतात, त्या हलक्या पण होऊ शकतात वजनानी, कारण की मशीनवरती जर ते केलेलं असेल तर हलक्या होऊ शकतात। आणि पाटली 20 ग्रॅम पर्यंत होते, पण ती मशीनवर केली तर 16 ग्रॅम पर्यंत होऊ शकते। साधारण मजुरी 14-15% असते। आणि तशाच मशीन बँगल्स म्हणून पण एक बांगड्या बनवल्या
1: प्रसिद्ध आहेत
2: की ज्या पूर्णपणे मशीनवर बनवल्या जातात, त्या CNC आणि तुमच्या इटालियन आणि टर्की मशीनरीवरती, आणि त्याला बाजूनी जे असतं ते काणस टाईपची बांगडी असते आणि मध्ये आडवे उभे तुम्हाला पाहिजे तसं, कारण एकदा मशीनच आहे म्हटल्यावर तुम्ही जशी काय त्याची डिझाईन CNC सेट कराल त्या प्रकारे त्याच्यात आकार येतात। आडवे उभे कुठल्याही प्रकारचे आकार असतात, वेगवेगळे आकार असतात, पण जनरली ते जे आकार असतात ते लाईन फॉर्म मधले असतात, जे रेघांनी निर्माण केलेले आकार असतात। मग त्याच्यामध्ये खोलगट पण केलं जातं किंवा उभट पण केलं जातं, फुगीर पण केलं जातं, पण ते आकार जे असतात ते रेघांच्या यांनी केलेले असतात, त्याच्यातून जे निर्माण होतील आकार तसे असतात। आणि तशीच काणस बांगडी जी आपण मगासपासून म्हणतोय, तर काणस बांगडी इंडिव्हिज्युअली बनते बरं का, ती मशीनवरच बनते, पण ती थीन असते खूप, म्हणजे एक अगदी पातळ तार आणि त्याला काणसला जसं एक रफनेस असतो तसा एजवरती रफनेस, आणि त्या बांगड्या घालण्याची सुद्धा फॅशन आहे, कारण त्या बांगड्या 7-8 ग्रॅम मध्ये बनतात। चार बांगड्या घातले एका पुढे एक तर चांगले दिसतात, आणि 30-32 ग्रॅम मध्ये चार बांगड्या बनतात। त्यामुळे काणस बांगडी आता इंडिव्हिज्युअली वापरण्याची पण फॅशन निघाली, पण त्या सुद्धा मशीनवरच बनतात। आणि काणस बांगडी आणि मशीन बँगल याचा जर आपण विचार केला तर त्याची मजुरी साधारण 12% असते, आणि जी आपण एम्बॉस बांगडी बघितली त्याची मजुरी 14% असते।
1: बरोबर सर, तुम्ही वेगवेगळ्या बांगड्यांचे प्रकार सांगतायत, पण एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे किती कॅरेट मध्ये बनतं?
2: हे जनरली सगळे 22 कॅरेट मध्ये बनतं, पण आता भाव वाढत असल्यामुळे 18 कॅरेट बनवण्याची फॅशन निघाली आहे। फॅशन म्हणजे कारखानदारांकडे नाही, ग्राहकांकडे, की आकारमान तेच दिसलं पाहिजे पण किंमत कमी असली पाहिजे, म्हणून ते 22 ऐवजी 18 कॅरेट मध्ये बनायला।
1: हो बरोबर। मोडक सर, आज आपण आम्हाला बांगड्यांवरील एम्बॉस डिझाईन कसं असतं, त्याचे कॅरेट किती असतात आणि त्या सुंदर कशामुळे दिसतात याची सविस्तर माहिती दिलीत, त्यासाठी मी आपले श्रोत्यांच्या वतीने आभार मानते। धन्यवाद।
2: धन्यवाद।
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुणे गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार।
3: शंभर पूर्णांक 5.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे। श्रोते, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम दागिना सोन्याचा असो व हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुणे गाडगे अँड सन्स, हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम। आनंद घ्या, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा।

खरंच पहिल्या सरीचा ओला सुवास आला. मातीच्या सुगंधासारखा सुगंध जगात कुठेही नाही. अनुराधा पुडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकलं शिरीष गोपाल देशपांडे यांचं गीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.

अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. गात होते सुमन कल्याणपूर, संगीत होतं अशोक पत्की यांचं. या गीताबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. श्रोते हो, सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र आता ऐकूया दिल्ली केंद्रावरून. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

अनुराधा पडवाल, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतेहो, पाहिजे तसा पाऊस अजून झालेला नाही, पण थोड्याशा सरींनी का होईना हवेमध्ये गारवा निर्माण झाला आणि मनालाही गारवा मिळत आहे. महेंद्र कपूर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत होतं. जगदीश खेबुडकरांचं, संगीत होतं बाळ पळसुले यांचं.

0: श्रोते आपण ऐकलं शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत होतं अजय अतुल यांचं. या गीतांबरोबरच आजचा भावसरगम हा कार्यक्रम संपला.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राज मंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून

दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास, सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी, सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर, महत्वपूर्ण खनिज, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं तसं सदस्यांसाठीच्या प्रथा, संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आरोग्य सेवा आणि बचाव पथकं आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री SP सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत

2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंड विरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. ICC महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत दत्तराज खोत यांनी स्वरबद्ध केलेलं प्रमिला दातार यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम संपला. सकाळचे 9 वाजत आहेत. आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमाचा.

0: आप सुन रहे हैं
1: शंभर पूर्णांक पाच दशांश मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात नृत्य शिक्षक तेजस गवळी यांची कविता अत्राम यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिकांना पूनमचा सस्नेहपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात डान्स टीचर अर्थातच नृत्य शिक्षक तेजस गवळी यांच्याशी कविता अत्राम यांनी केलेली बातचीत. इंद्रधनुष्य कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता अत्राम. चला तर ऐकूया इंद्रधनुष्य.
1: इंद्रधनुष कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिकांना नमस्कार. श्रोते हो, आपल्या इंद्रधनुष या कार्यक्रमामध्ये आपण अनेक विषयावर मुलाखती घेत असतो, चर्चा असतात, भाषणं असतात. त्याच अनुषंगाने आजचा एक सुंदर विषय आपण निवडलेला आहे नृत्य. श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, आपला भारतीय इतिहास जो आहे, आपली संस्कृती जी आहे, ती नृत्य अर्थातच डान्स या बाबतीत अग्रेसर आहे. भारताचा इतिहास जर आपण बघितला तर अनेक राजे रजवाडेमध्ये नृत्यांगना असायची. आणि त्यासह आपण हेही बघितलेलं आहे की रामायण महाभारताच्या काळात देखील नृत्य फेमस होती. आता श्रोते हो, तुम्ही म्हणणार की आम्ही नृत्य डान्स याविषयी काय बोलत आहोत. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये नृत्यकला प्रशिक्षक तेजस सुनील गवळी आलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे श्रोते हो, ते डान्स क्लासेस चालवतात. आणि आजचा युवा बघितला ना तुम्ही, आजकाल आपण चॅनलवर बघतो की

0: ही तरी डान्सचे प्रोग्राम असतात आणि आजच्या युवा पिढीला ते आवडतं. चला तर आज आपण गवळी सरांची त्यांच्या डान्सविषयी त्यांच्या कलाविषयी बोलणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. तुमचा परिचय आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना करून देऊया.
1: नमस्कार, मी तेजस गवळी, मी राहणार धुळ्याचाच आहे. धुळ्यामध्ये ग्रॅव्हिटी डान्स स्टुडिओ म्हणून अकॅडमी आहे, जिला ह्या 19 जूनला 9 वर्ष पूर्ण झालेत. आणि आमचा क्रू पुऱ्या नॉर्थ महाराष्ट्रामध्ये एकच असा एकमात्र असा क्रू आहे जो 6 वेळेस नॅशनल चॅम्पियन आहे. आणि यंदाच्या 2027ला आम्ही अमेरिकामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपला भारताचं नेतृत्व करायला चाललो आहोत.
0: अरे वा, तेजस तुमचं बालपण धुळ्यातच गेलं का?
1: हो, आमचं बालपण धुळ्यातच गेलं पूर्ण.
0: अच्छा, आणि आई वडील काय करतात?
1: आई वडील, माझे वडील एसटी महामंडळामध्ये बँकेत आहे आणि आई हाऊस वाईफ आहे.
0: अच्छा, मग तुम्ही किती बहीण भाऊ आहात?
1: मला एक भाऊ आहे, तोही माझ्यासोबत माझ्याच डान्स ग्रुप मध्ये होता.
0: बरं,
1: आता बिझनेस मध्ये सध्या.
0: तुमचं शिक्षण वगैरे धुळ्यात?
1: शिक्षण वगैरे सगळं धुळ्यातच झालंय. माझं इंजिनिअरिंग झालंय, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
0: अच्छा,
1: ते मी धुळ्यातूनच केलेलं.
0: बर,
1: माझं 11th 12th ही धुळ्यातूनच झालंय.
0: बरं, तेजस इंजिनियर आणि डान्स एकदम थोडस वेगळं क्षेत्र आहे, तुम्ही कसं वळला तिकडे?
1: मला म्हणजे एक माझा मित्र होता, तर तो डान्सर होता, तर त्याला बघत राहायचो, तर त्याचे सगळे गाणे वगैरे आम्ही बनवायचो. तर ते करूनच मला एकदा आम्ही मुंबई गेलो, तर तिथे कॉम्पिटिशन पाहिलं आम्ही, इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप म्हणून. मॉल मध्ये गेलेलो, इनऑर्बिट मॉलला. तर तिथे असं वाटलं की आपण धुळ्यात, आपल्याकडे बी खूप टॅलेंट आहे, तर आपण धुळ्यात असा एक ग्रुप बनवून ह्या कॉम्पिटिशन मध्ये येऊ शकतो.
0: अच्छा,
1: तर त्यानंतर मी धुळ्याला आलो. धुळ्याला माझा स्वतःचा सगळा भाऊ आणि असे 4-5 मुलं घेऊन, सागर वगैरे असे 3-4 अजून मुलं घेऊन आम्ही एक ग्रुप बनवला. तो म्हणजे आधी होते धुळ्यात डान्सेस, पण कॉम्पिटिशन मुंबई लेवलवरती कोणी खेळत नव्हतं. तर आम्ही तो ग्रुप फॉर्म केला. तिथे आम्ही 2018ला पहिल्यांदा धुळ्याचं नाव नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये आम्ही रजिस्टर केलं.
0: अच्छा,
1: पण तेव्हा आम्ही फर्स्ट एक्सपिरियन्स होता, आम्हाला शिकवणारही कोणी नव्हतं.
0: बरं,
1: तर तो तेव्हा आम्ही लास्ट आलो कॉम्पिटिशनला, बट आम्ही फायनल्सला गेलो होतो. तर तिथून एक्सपिरियन्स आला. मग ते थोडस आम्ही असंच टाइमपास म्हणून चालू केलेलं, बट ते पॅशन मध्ये केव्हा कन्वर्ट झालं ते आम्हालाही कळालं नाही. आणि मग धीरे धीरे ती जर्नी स्टार्ट झाली. मग मुंबई, गोवा, चेन्नई, बँगलोर असे आम्ही ऑलमोस्ट भारताचे सगळे राज्यांमध्ये ट्रॅव्हल केलं डान्सला घेऊन. तर पहिले खूप स्ट्रगलही केला, एक छोट्याशा रूम पासून स्टार्ट केलेलं. त्या रूम मध्ये म्हणजे कैशी भरून असं पाणी वगैरे घेऊन आम्ही स्टार्ट करायचो. आज आमच्याकडे प्रॉपर स्टुडिओ आहे, प्रॉपर फॅसिलिटीज आहे सगळं डान्सिंगसाठी, जे जे काही आपल्याला लागतं. पण आम्ही जे स्टार्ट केलेलं की आमच्याकडे प्रॉपर साऊंडही नव्हता, ना की एसी वगैरे काहीच नाही, एक पंखा राहायचा नॉर्मली. म्हणजे माझी मम्मी ट्युशन्स घ्यायचे, तर त्या हॉलमध्ये त्यांचे ट्युशन्स झाल्यानंतर आम्ही लोक तिथे प्रॅक्टिस करायचो त्याच छोट्याशा हॉलमध्ये. तिथूनच आम्ही फर्स्ट नॅशनल चॅम्पियन झालो 2020 मध्ये. पीओडीएस म्हणून एक कॉम्पिटिशन आहे मुंबईला, तर आम्ही फर्स्ट टाइम रजिस्टर केलेलं. तर 200 ग्रुप्स मधून आम्ही तिथे जिंकलो होतो. त्या टायमाला आम्ही वर्ल्ड चॅम्पियन जे आहेत आपले किंग्स युनायटेड, त्यांचे जे ज्युनियर ग्रुप आहे किंग्स स्क्वॉड, आम्ही त्यांना बीट केलेलं. तर ते आमच्यासाठी खूप आश्चर्यच होतं ते एक प्रकारे. पण आम्हाला स्टँडिंग ओव्हेशन मिळालेलं तेव्हा.
0: अच्छा अच्छा,
1: म्हणजे 1000 लोकांचा क्राऊड होता, सगळे उभे राहून गेले होते आमच्या ग्रुपला बघून. त्यानंतर आम्ही मागे वळून पाहिलंच नाही, मग तो एक टर्निंग पॉइंट होता आमचा. तिथून कंटिन्यू आम्ही पुढे
0: गेला. तेजस, जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळेसचा काय वय होतं तुमचं?
1: मी तेव्हा असेल 17वा.
0: वय फार कमी होत ना?
1: वय फार कमी होतं माझं. आणि जे माझा ग्रुप होता ते 13-14 वर्षाचे होते सगळे, लहान लहान होते.
0: तेव्हा तुमचं शिक्षण चालू होतं का?
1: जेव्हा मी शिक्षणही करत होतो आणि डान्स,
0: म्हणजे इंजिनिअरिंग प्लस डान्स.
1: बरोबर,
0: तुम्ही 17व्या वर्षी डान्स कडे वळलात का?
1: बरोबर.
0: बरं, त्याआधी तुम्हाला असं वाटलं होतं का की आपण?
1: त्याआधी माझा आणि डान्सचा काही एक संबंध नाही होता.
0: तेच ना,
1: म्हणजे डान्स आणि मी, म्हणजे माझे मित्र होते भरपूर, बट मी आणि डान्स असं काही रिलेटच करत नव्हतो.
0: अच्छा,
1: ते कॉम्पिटिशन मुंबईला गेल्यानंतर, ते कॉम्पिटिशन बघितल्यानंतर जो माझ्यात इम्पॅक्ट आला तो खूप इम्पॉर्टंट होता.
0: अच्छा,
1: त्यानंतर सगळं काही बदललं. आणि मग धुळ्याला आल्यानंतर वाटलं नाही होतं की आम्ही एवढी लॉंग जर्नी करू सगळेजणांसोबत. आज कम्प्लीट 10 वर्ष तरी होत आहेत क्लासला, आमच्या पूर्ण 9 वर्ष झालेत. पण तो जो 1 वर्ष जो होता स्टार्टचा, असे म्हणून आमचे 10 वर्ष आज त्या डान्सिंगच्या जर्नी मध्ये झाले.
0: म्हणजे तुम्ही 17व्या वर्षापासून डान्स कडे वळलात आणि तिथून आतापर्यंतची जर्नी आहे तुमची.
1: बरोबर.
0: जेव्हा ही सुरुवात तुम्ही केली होती तेव्हा तुमच्या सोबत

0: फार कमी लोक असतील ना,
1: पाचच मुलं,
0: पाच मुलं
1: मी एक सहा,
0: बरं ते सगळे मित्र डान्सच्या बाबतीत क्रेझी होते का की आपण हे सगळं केलं?
1: ते सगळे लहान होते, माझ्या लहान भावासारखेच होते, त्यामध्ये त्यांना आता जास्त नॉलेजच नव्हतं, इव्हन मलाही नव्हतं, मग आम्ही युट्यूब वरून व्हिडिओ वगैरे बघायचो, बट त्यांच्यात जिद्द होती की आम्ही करू, दादा तू सांग आम्ही ते गोष्टी करू. जसं सागर आहेच माझ्यासोबत आज आलेला, तर तो माझ्या भावासारखाच आहे, तर तो आणि एक माझा सगळा भाऊ यश, ते लोक डायरेक्टली बोलायचे की दादा तू सांग आम्ही करू आणि आपल्या धुळ्याचं नाव करू. आधी आम्ही जायचो कॉम्पिटिशनला तेव्हा लोक आम्ही नाव रजिस्टर करायचो धुळे महाराष्ट्र, लोक विचारायचे धुळे कुठं आलं,
0: अच्छा,
1: तर आम्ही सांगायचो नाशिक जवळ आहे धुळे. आणि आज परिस्थिती अशी आहे की आम्हाला लोक बोलतात अरे ते आले धुळ्यावाले आले, ग्रॅव्हिटी ग्रुपवाले आले,
0: अच्छा,
1: तर ते मी डायरेक्टली ते चेंज करून ठेवलं तो पॅटर्न, की आधी लोक विचारायचे धुळे कुठे आम्हाला, आणि आज ते म्हणतात धुळ्यावाला ग्रुप आला,
0: ग्रुप आला,
1: त्यांना धुळे नोंद झालं.
0: बरं, हे सांगा की तुम्ही जे आता नाव घेतलं ग्रॅव्हिटी ग्रुप, हे नाव तुम्हाला कसं सुचलं?
1: ग्रॅव्हिटी ग्रुप असं की ग्रॅव्हिटी एक बोलतात ना गुरुत्वाकर्षण, तसं आम्ही आमच्या लाईफ मध्ये कितीही शिखरावर जरी गेलो पण ती ग्रॅव्हिटी जी आम्हाला जमिनीशी जोडून ठेवेल, ऑलवेज बी ग्राउंडेड, म्हणजे तुम्ही हंबल राहा, इगो नाही यायला
0: पाहिजे,
1: मातीशी जुळून राहा, इगो नाही यायला पाहिजे कधी, तुम्ही आज किती अचीव्ह करा लाईफ मध्ये, बट त्याचा अहंकार नको यायला. मग ते ग्रॅव्हिटी नाव होतं त्याच्यावरून सुचलं आम्हाला की आम्ही किती लाईफ मध्ये अचीव्ह केलं ना तरी ते नाव आम्हाला सांगत राहील नेहमी की तुम्ही उडू नका हवेत.
0: अगदी, नावात सुद्धा काहीतरी असतं,
1: नावात सुद्धा आमच्या तेज मिनिंग आहे, म्हणून आम्ही असं किती अचीव्ह केलं तर लोकांसमोर असं कधीच देखावा नाही करणार की आम्ही असं आमच्या आम्ही एवढा अचीव्ह केलंय असं कधीच नाही.
0: तुमचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं का?
1: हा, डिप्लोमा पूर्ण केलेला मी.
0: अच्छा,
1: मग डिग्री लास्ट इयर पर्यंत येते थोडस खूप स्ट्रगल करावं लागलं, दोघी सांभाळत होतो मी, पण झालं शेवटी.
0: पण घरचे असे म्हणाले नाही का की तू इंजिनियर कडे वळला आहेस आणि आता तू डान्स कडे?
1: खूपच विरोध होता घरून ना, ऑब्व्हियसली की मी घरचा मोठा मुलगा असल्याप्रमाणे त्यांना थोडी इन्सिक्युरिटी होती की डायरेक्टली तुम्ही हे करतात, तर मग याच्यामध्ये दोघी पण भाऊ आम्ही इन्वॉल्व्ह होतो डान्स मध्ये, तर त्यांना दोघी, आता ते एक होता आता तर दोघी पण आले डान्स मध्ये, तर त्यांना ते भीती होती की दोघी जण एका क्षेत्रात आहे तर सक्सेस होणार नाही होणार. मग धीरे धीरे आम्ही जसं जिकत गेलो कॉम्पिटिशन, त्यांना दिसत आलं की ट्रॉफी वगैरे मुलं अचीव्ह करतायत ना होतंय, मग थोडा थोडा त्यांचा सपोर्ट येत राहिला. आणि आज आमचा क्लास वगैरे आम्ही एस्टॅब्लिश केला चांगल्या प्रमाणे, तर ते लोक चांगल्या प्रमाणे सपोर्ट करतात की ठीक आहे
0: चांगलं
1: तुम्ही. हा, लाईफ मध्ये काय, पप्पा तर माझे म्हणतात की त्यांचा एवढा विश्वास आहे की काही कराल पण माझे मुलं असे गलत मार्गाला नाही जाणार.
0: प्रत्येक आई वडिलांचा आपल्या मुलावर विश्वास असतो, आणि मला असं वाटतं तो विश्वास सांभाळला पण
1: पाहिजे
0: की तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रात तुम्ही नाव कमवलं तेवढाच आनंद आपल्या आई वडिलांना होतो.
1: बरोबर, त्यांना आधी हे नाही होतं की काय करतील, बट एवढा तो विश्वास होता की जेही करतील चांगलंच करतील दोघी मुलं, कारण की आम्हाला दोघी मुलांना कसलंही व्यसन नाही काही नाही, आम्ही कंटिन्यू हार्डवर्क करत राहतो. तो लहान आहे माझ्या 4 वर्ष तरी पण त्याचं आहे, सागर पण जसं माझ्या भावासारखाच आहे, तो मी आणि यश आम्ही कंटिन्यू एक एक मिनिट करत राहतो. इव्हन इंटरव्ह्यूच्या पहिले सुद्धा आम्ही एक वर्क करून आलोय आता जस्ट.
0: बरं, जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती नृत्याची डान्सची त्यावेळेस सुरुवातीला एकदम खूप पटकन लोक आपल्याकडे येत नाही, मुलं येत नाही,
1: बरोबर,
0: तर ती सुरुवातीचा अनुभव काय होता तुमचा?
1: सुरुवातीला एक्साइटमेंट होती, कॉलेजचे काही यंग मुलं होते त्यांना घेतलेलं,
0: बरं,
1: 8-9 मुलांचा ग्रुप झालेला, बट सगळे ना सगळ्यांची परिस्थिती नव्हती एवढी, तर सगळे स्लम एरियातूनच बिलॉंग करत होते.
0: अच्छा,
1: तर त्या लोकांना आम्ही पहिले पुण्याला गेलेलो कॉम्पिटिशनला सगळ्यात पहिले, तिकडून आल्यानंतर ते 9 मुलांमधून 4 मुलांचे घरचे नाही बोलले की आम्ही एवढं अफोर्ड नाही करू शकत ट्रॅव्हलिंग वगैरे,
0: बरं,
1: त्यातून 5च राहिले. मग ते 5 लोकांच्या मी घरच्यांना कन्व्हिन्स केलं की हे लोक करतील, तुम्ही चान्स द्या यांना, शिक्षणही करतील आणि हेही करतील. मग त्यांच्या पॅरेंट्सने थोडासा सपोर्ट दाखवला,
0: बरं,
1: आणि तशी ती जर्नी सुरू झाली. मग आमचा क्लास घ्यायचा काहीच हेतू नव्हता,
0: बरं,
1: क्लास तर आम्ही 4 वर्ष कॉम्पिटिशन केल्यानंतर सुरू केला.
0: अच्छा,
1: आमचा क्लास घ्यायचा तर काहीच हेतू नव्हता. मग आमची एक स्टुडंट आहे छोटी, तिच्या घरी आम्ही तिचा प्रायव्हेट क्लास घ्यायचो,
0: बरं,
1: मग तीच ग्रोथ बघून लोक एक चे 2 झाले, मग 5 मुलं झाले, मग 10 मुलं झाले. मग एक मॅम आहेत त्यांच्या घरी क्लास घेत होतो वर्ष जिम मध्ये, तर तिथून मग मुलं जास्त झाल्याने आम्ही हॉल घेतला.
0: अच्छा,
1: त्याची स्टोरी एकदम वेगळी आहे हॉलची पण.

0: हो
1: एकदा म्हणजे
0: का?
1: ती हॉलची स्टोरी अशी आहे की आम्ही गेलेलो हॉल मागायला.
0: हाँ
1: तिथे
0: हाँ
1: ऑलरेडी एक डान्स क्लास होता,
0: जी सुरुवातीला एक चालू होता डान्स
1: एक डान्स
0: क्लास.
1: क्लास होता
0: अच्छा
1: एकाचा.
0: अच्छा
1: तर तिथल्या लोकां त्या ओनरचं असं म्हणणं होतं की तुम्ही लोक डान्सवाले लोक आहे ना, भाडं बरोबर भरत नाही टाईमवरती.
0: अच्छा
1: तुम्ही लोक म्हणजे एक्सपिरियन्स आलेला पहिल्याचा,
0: हाँ आला असेल.
1: हा, की ते लोक चालले गेलेले भाडं वगैरे बाकी असं तसं. आम्ही
0: अच्छा
1: डान्स लोक डान्सरांना तर देणारच नाही.
0: हाँ
1: मग आम्ही बसलो तिथे, मग त्यांना बोललो काका आम्ही तसे नाही, आम्ही हार्डवर्क करतो खूप, तुम्ही द्या आम्हाला, ट्रस्ट करा. ते नाही नाहीच करत होते. मग त्यांनी मला नाव विचारलं माझं, तर मी सांगितलं तेजस सुनील गवळी. मग वडील काय करतात, मी बोललो एसटी महामंडळामध्ये बँकेत आहे.
0: अच्छा
1: मग माझ्या बाबांचं नाव विचारलं, म्हणतात रेवाजी सोनू गवळी. मग ते आत गेले, त्यांनी चावी आणून डायरेक्ट माझ्या हातात देऊन दिले.
0: म्हणजे वडिलांची ओळख होती का
1: ओळख
0: असं
1: नाही,
0: काही?
1: माझे बाबा एसटी महामंडळाचे संचालक डायरेक्टर होते,
0: अच्छा.
1: तर ते जे ओनर होते जोशी बाबा,
0: हाँ हाँ
1: तर त्या टायमाला माझ्या बाबांनी खूप हेल्प केलेली त्यांना जॉबला लावायला.
0: अच्छा
1: तर ते
0: हाँ
1: बोलले आज मी आहे माझ्या मुलाचं शिक्षण वगैरे, आज माझा मुलगा खूप मोठा वकील आहे, बट तुझ्या बाबांनी त्यावेळेस आम्हाला जी मदत केली ती खूप इम्पॉर्टंट होती आमच्यासाठी. तर ती माझ्या बाबांची पुण्याई मला तिथे मिळाली. मग तसा हॉल घेतला, मग तिथून जर्नी स्टार्ट झाली. मग
0: अच्छा
1: आज आज अकॅडमीमध्ये 200 हून अधिक मुलं आहेत
0: अच्छा
1: रेग्युलर.
0: म्हणजे कुठेतरी आपल्या
1: पूर्वजांचा खूप हेल्प झालेला
0: आशीर्वाद
1: आहे.
0: असतो
1: एकदम एकदम
0: त्यांच्यासाठी,
1: त्यांचा आशीर्वाद होता.
0: कारण चांगले पूर्वजांनी चांगलं काम
1: हो
0: केलं तर भविष्यामध्ये जी पिढी येते त्यांची
1: बरोबर
0: कर्म जरी चांगली नसली तरी
1: बरोबर
0: त्यांना तो आशीर्वाद मिळतो.
1: आशीर्वाद मिळतोच. आणि आम्हाला जो हॉल भेटणार नव्हता
0: तो
1: तो एक
0: मिळाला
1: सेकंडात मिळाला. आणि
0: अगदी.
1: ना रेंटची बात झाली, किती लागणार किती घेणार,
0: हाँ हाँ
1: ते बोलले की तू जा, तू माझ्या नातवासारखा आहे, तू चालव
0: बर
1: क्लास
0: बर
1: असं. त्या बाबांनी खूप हेल्प केली. मग त्यानुसार क्लास वगैरे स्टार्ट झाला. आज मग तिथे 5 वर्ष झाले आम्हाला कंटिन्यू क्लास स्टार्ट
0: अच्छा
1: करून सने.
0: अच्छा
1: मग क्लास स्टार्ट करून आज पूर्ण क्लास प्लस कॉम्पिटिशनची जर्नी असं मिळून 9 वर्ष कंप्लीट झालेत आम्हाला.
0: आत्ता 9 वर्ष झाले
1: आता नऊ
0: तुम्हाला.
1: वर्ष झाले
0: बरं, मग तुम्ही जेव्हा हा क्लास सुरू केला त्यावेळेस असे मुलं तर वाढत गेले असतील, एक
1: बरोबर
0: क्लास दोन क्लास
1: बरोबर.
0: अशा वेळेस तुमचे धावपळ तर होत असेल, ते कसं
1: हाँ
0: तुम्ही मॅनेज केलं? कारण एकाने एक क्लास चालवला की दुसऱ्याला तो क्लास चालवायला
1: बरोबर
0: द्यावा
1: बरोबर.
0: लागतो, ते कसं ऍडजस्टमेंट केली?
1: धावपळ आता आम्ही दोनच लोक आहेत. आता तो
0: हाँ
1: लहान
0: हाँ
1: भाऊ आहे, तो बिझनेस मध्ये लागला,
0: बरं.
1: मी आणि सागर आहे
0: अच्छा
1: फक्त. तर अग्रवाल नगर साइडचे जे आहेत आपले
0: हाँ
1: दोन,
0: हाँ
1: त्यांना खूप लांब पडायचं साखरी रोड,
0: हो
1: तर तिकडे एक ब्रांच उघडली. तर माझं जाणं पॉसिबलच नाही होतं. माझं अर्ध्याहून जास्त काम तर सागरच सांभाळतो
0: अच्छा
1: ऑलमोस्ट, की तिकडची पूर्ण ब्रांच तो सांभाळतो. आणि जे आमचे कामं असतात, आता टीम आमची झाली आहे चांगल्या प्रकारे, यंग मुलं मुलींना घेतलंय,
0: अच्छा
1: ते लोकही वेडिंग्सचे कामं नंतर इव्हेंट्सचे कामं ते लोक सांभाळतात. पण ऑलमोस्ट सर्व्हिलन्सला आम्हाला खूप धावपळ असते डायरेक्ट. म्हणजे सकाळी 7 पासून घरून निघतो आम्ही, रात्री 11-12 जातो डायरेक्टली, कंटिन्यू पॅक
0: अच्छा
1: असतो डायरेक्टली
0: बरं.
1: असं
0: मग तुम्ही क्लासेस घेऊन प्रशिक्षण करत दुसऱ्या गावाला पण कॉम्पिटिशन साठी जात
1: कॉम्पिटिशन्स ला
0: असाल?
1: जातो. आता जस्ट 2025 मध्ये आमचा ग्रुप ब्रॉन्झ मेडल वापस एकदा जिंकला भारताचा.
0: अरे वा
1: आणि
0: छान.
1: त्याचमुळे आम्हाला आता अमेरिकेला जायची संधी मिळाली आहे
0: अच्छा
1: वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी.
0: बरं.
1: म्हणजे पूर्ण उत्तर महाराष्ट्रातून आपला असा पहिला ग्रुप राहील जो भारताचं नेतृत्व अमेरिकेत करतोय विश्व चॅम्पियनशिप मध्ये डायरेक्टली.
0: अच्छा मग
1: फर्स्ट टाइम.
0: आतापर्यंत किती तुम्ही देशात गेला किंवा कुठे कुठे गेलात?
1: फर्स्ट इंटरनॅशनल टूर आहे आमचा,
0: पहिला आहे
1: पहिलाच आहे. आता व्हिएतनाम वगैरेचा बी आलेला आम्हाला, श्रीलंकाचा आलेला.
0: अच्छा
1: बट श्रीलंका टूरला असं झालेलं की आम्ही विचार केला की करू तर आपण चांगलंच काहीतरी. तर आम्ही डायरेक्टली जी डान्सची सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन आहे, ऑलिम्पिक बोलतात त्याला डान्सचा, इंडियन वर्ल्ड हिपहॉप डान्स चॅम्पियनशिप,
0: अच्छा
1: तिथे जायचं आहे आम्हाला. त्यामुळेच आम्ही दोघीही प्लॅन ड्रॉप केले की आपण, कारण की फंड्स खूप लागत आहेत. आता अमेरिका जायला आम्हाला एका मुलाला 3.5 लाख रुपये खर्च आहे. अशा 16चा ग्रुप आहे माझा, 16 जणांचा
0: बराच खर्च येईल,
1: बराच खर्च येतोय तो.
0: बरं, मग तुम्ही हे कॉम्पिटिशन कुठं पुण्याला किंवा कुठे जिथे जिथे गेला
1: बरोबर
0: तुम्ही
1: बरोबर
0: कॉम्पिटिशन साठी त्यांचा ते कसं बोलवतात तुम्हाला?
1: ऑनलाइन रजिस्ट्रेशन वगैरे असतं,
0: म्हणजे तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावं
1: ऑनलाइन
0: लागतं.
1: रजिस्ट्रेशन करून सगळे राऊंड क्लिअर करून मग विजेता
0: घोषित केला जातो,
1: घोषित केला जातो.
0: मग जिथे तुम्ही कॉम्पिटिशन सगळ्यात पहिली कॉम्पिटिशन कुठली होती?
1: सगळ्यात पहिली इंडियन हिपहॉपच दिलेली मुंबईत.
0: मुंबईमध्ये गेला होता तुम्ही, किती जण होते तेव्हा?
1: तेव्हा माझा 5 मुलांचा ग्रुप आणि मी एक
0: अच्छा
1: सहावा. आम्ही 6 लोकांनी चालू केलेलं सगळ्यात पहिले स्टार्टला 2018 मध्ये.
0: अच्छा
1: 18 मध्ये.
0: जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये मुंबईला उतरात पहिली कॉम्पिटिशन, तो अनुभव कसा होता?
1: तो अनुभव तर आम्ही फक्त गेलेलो की जस्ट करायचंय म्हणून करायचंय, काही असा हारजीतचं मनात बी नव्हतं. आमची खुशी तर हीच होती की आम्ही इथपर्यंत आलो. जाताना भरपूरशे लोक बोलले अरे काय जाता.

0: तुम्ही मुंबईचे
1: हाँ
0: ग्रुप्स खूप मोठे
1: मोठे
0: असतात, तुम्ही कुठं
1: असतात
0: टिकाल,
1: कॉम्पिटिशन मध्ये.
0: तुम्ही
1: हाँ
0: कुठं टिकाल, तुम्ही काही म्हणजे विचार करत नाही गोष्टींचा, फक्त चाललेत. मग आम्ही त्यांना बोललो की ठीक आहे बघू, जस्ट सी काय होतं, आम्हाला जायचंच आहे. पण इवन माझे मुलं बसमध्ये चढताना सुद्धा काही इकडचे लोकल पीपल्स होय
1: हाँ हाँ
0: डान्सिंग फील्डमधलेच,
1: हाँ हाँ
0: ते लोक बोलले की म्हणजे तुम्ही लोक काय करताय, जे आमच्याकडून झालं नाही तुम्ही काय करणार,
1: कसं काय होणार.
0: कसं काय होणार. पण आम्ही तिथे फायनल्सला गेलेलो, पहिल्याच
1: वा वा
0: अटेम्पमध्ये
1: छान गेले
0: लास्ट आलेलो, बट ठीक आहे फायनल्सला
1: तिथपर्यंत.
0: गेलो
1: आणि
0: होतो.
1: वय पण कमी होतं
0: वय पण खूप
1: तुमचं.
0: कमी होतं. अटेम्प करणं खूप गरजेचं आहे आजच्या
1: अगदी
0: काळात.
1: अगदी
0: जर तुम्ही समुद्रात कुदणारच नाही तर पोहणं शिकणार नाही, मग
1: अगदी
0: त्यामुळेच
1: अगदी
0: तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी करणं. बाहेरची दुनिया बघायसाठी त्या दुनियात जावं लागेल.
1: बरोबर आहे.
0: आपण जागेवर बसून फक्त ॲनालाइज करू शकतो.
1: आणि डान्स म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे.
0: सोपी
1: खूप
0: गोष्ट नाही आहे,
1: तुम्हाला
0: खूपच
1: प्रयत्न
0: स्ट्रगल
1: करावा
0: आहे.
1: लागते, स्ट्रगल करावं लागते. डान्स एखादं गाणं निवडायचं, त्यावर ते गाणं बसवायचं,
0: बरोबर
1: आणि
0: बरोबर.
1: त्यासाठी तुमचे हातवारे कसे असले पाहिजे, पायाची
0: हो
1: स्टेप कशी
0: खूपच
1: असली पाहिजे,
0: खूपच.
1: चेहऱ्याचे हावभाव कसे असले पाहिजे.
0: आज तर कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहेत
1: अगदी
0: आणि टॅलेंट खूपच जास्त टॅलेंटेड मुलं येत आहेत आताचे नवीन लहान
1: हो.
0: लहान मुलं, खूप जास्त टॅलेंट आहे. इवन 5-5 वर्षाचे जे मुलं आहेत माझ्या क्लासमध्ये पण भरपूर मुलं आहेत, ते इतके शार्प आहेत. आणि आपल्या टायमाला एवढी फॅसिलिटी नव्हती, पण त्यांना खूप जास्त फॅसिलिटी. आज आम्ही त्यांच्याजवळ आहे, आम्ही त्यांना प्रॉपर गाईड करतो. आमच्या वेळेस गाईड करणारं कोणी नव्हतं. पण टॅलेंट इतकं आहे की एक एक मूव, स्टेप्स, एक्सप्रेशन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एवढ्या लोकांना बीट करून पुढे जाणं, त्याच्यासाठी खूप हार्डवर्क करावं लागतो. इवन कितीही लहान राहो, 5 ते 7 तास रिहर्सल खूप गरजेची आहे आजच्या काळात.
1: बरोबर आहे.
0: आधी तरी एवढे लोक इन्वॉल्व नाही होते डान्सिंग मध्ये, आता जो नाही तो रील्स आहे. आता
1: हो अगदी.
0: रील्स आहेत तर रील्स वगैरे बघून अजून लोकांमध्ये क्रेज आला आहे, तर त्यामुळे खूप क्रेज वाढतोय डान्सचा.
1: अगदी. बरं,
0: त्यामुळे
1: तुम्ही बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये गेल्या. एखादी कॉम्पिटिशनचा अनुभव सांगा जो तुमच्या लक्षात राहील किंवा राहिला आहे
0: एक
1: असा.
0: भिवंडीला एक कॉम्पिटिशन होती, तर त्यावेळेस आम्ही MPला गेलेलो. पहिले MPमधून आम्ही कॉम्पिटिशन जिंकलो, फर्स्ट प्राइज मारलं आम्ही डायरेक्टली तिथे
1: अरे वा.
0: मध्य प्रदेशमध्ये. तर तिथून रिटर्न येताना आम्ही काय केलेलं की स्टेशनवरती पाणी वगैरे असतं ना, ते आम्ही पिलेलं. तर आमचं कसं पाणी वगैरे चेंज झाल्यामुळे आहे ना, थोडंसं सगळे आजारी पडले.
1: अरे.
0: धुळ्यात आलो आणि रात्रीच गाडी होती, लगेच नेक्स्ट डे भिवंडीला कॉम्पिटिशन होतं आमचं. तर माझ्या बॉईजला 101 ताप, सगळ्यांना 5 ही लोक आजारी. मी थोडा बरा होतो, मग सकाळी थोडंसं मी पण बाहेर नाश्ता वगैरे केलं, तर माझीही तब्येत बिघडली, मलाही आता. आम्ही 6 च्या 6 लोक आजारी पूर्ण. तर त्यावेळेस आमचं ना एक मेंटेन होता की आम्ही जिंकतच होतो कंटिन्यू, हारतच नव्हतो. पण त्या दिवशी बोललो की आज आपण हारणार,
1: जी
0: आज
1: तब्येत.
0: सगळे आजारीच आहे आणि उलट्या वगैरे होत होत्या सगळ्यांना, लूज मोशन्स वगैरे, आज हारणार बोललो. तर मी त्यांना बोललो काही मनावर घेऊ नका, आज तब्येत साथ देत नाही तर काही कराल.
1: बरोबर आहे.
0: आम्ही सगळे बसलेलो आणि त्यावेळेस सगळे आलेले, आमचे सगळे फ्रेंड्सच होते, पूर्ण महाराष्ट्राचे ग्रुप्स, इंडियाचे ग्रुप्स होते डायरेक्टली. तर ते सगळे आलेले आणि ते सगळे बघत होते, आज ये लोग की तब्येत खराब है, आज है ना अपने को चान्स है अच्छा.
1: अच्छा.
0: तर वैभव घुगे सर होते सुपर डान्सरचे, ते जज होते.
1: अच्छा.
0: तर आम्ही मुलांना फक्त एवढंच बोललो, बघा काही करा, पण असं नका करू की पूर्ण सोडून द्या, जितकी ताकद आहे तितकी लावा. स्टेजवर गेल्यानंतर त्यांना काय झालं काय माहित, त्यांनी इतक्या पॉवरने परफॉर्म केला आणि वैभव घुगे सर डायरेक्ट स्टँडिंग ओवेशन आपल्या जजच्या सीटवरून उठून डायरेक्ट स्टेजवर आले डायरेक्टली.
1: अरे वा.
0: म्हणजे आम्हाला जे कॉम्पिटिशनचा 1% गॅरंटी नव्हती, तेही आम्ही जिंकलो. म्हणजे एका हफ्त्यात 2 कॉम्पिटिशन जिंकलो, एक मध्य प्रदेशमध्ये आणि एक आपल्या भिवंडीला,
1: अच्छा.
0: दोघी कॉम्पिटिशन जिंकलो. आणि
1: म्हणजे मनात
0: त्यानंतर
1: इच्छा पाहिजे,
0: हा
1: जबरदस्त
0: मनात जिद्द
1: इच्छा,
0: पाहिजे, फक्त
1: जिद्द पाहिजे,
0: जिद्द
1: इच्छाशक्ती
0: पाहिजे
1: जबरदस्त
0: की
1: पाहिजे.
0: त्यांना आजारी त्यांनी तिथं बघितलं नाही, त्यांनी बघितलं की आपल्याला रिप्रेझेंट करताना कमी नको पडेल. आपण
1: बरोबर आहे.
0: त्यांनी तिथं केलं, त्याच्यानंतर ते एक तर त्याच्यातून आमचा अनकॉन्शियस झालं, थोडा बेशुद्ध होऊन गेला होता परफॉर्मन्स मध्ये पॉवर लावल्यामुळे. सगळी ताकद त्यांनी एकदाच
1: अगदी
0: लावून दिली,
1: अगदी.
0: बट ती जिद्द होती आणि तेही कॉम्पिटिशन आम्ही जिंकलो. तो एक्सपिरियन्स खूप आमचा एक वेगळा होता की या कंडिशन मध्ये राहून सुद्धा तुम्ही करू शकतात हे सगळ्यांना आम्ही दाखवलं तिथं,
1: अच्छा.
0: की तुम्ही असं होप्स नका हारू, काही कंडिशन असो, आपली फक्त एक विल पॉवर आणि मनात हे पाहिजे की तुम्ही करू शकता ते सगळं. ते कॉम्पिटिशन खूप एक चांगलं झालं
1: म्हणजे
0: आमचं.
1: डान्स म्हणजे नुसता डान्स नसतो, खूप मेहनत असते
0: खूपच
1: या
0: मेहनत
1: डान्स
0: असते,
1: मध्ये.
0: एक स्पोर्ट्स आहे डान्स. आज जर बघायला गेलो
1: अगदी. आपण बघतो ना आता कितीतरी चॅनलवर कॉम्पिटिशन
0: बरोबर
1: होत असतात,
0: बरोबर
1: लहान मुलं महिला यांची
0: एक
1: त्यांची.
0: प्रकारचं स्पोर्ट्स आहे.
1: हाँ, तो
0: आम्ही तर
1: कॉम्पिटिशन मध्ये आता लोक उतरायला आणि याच्याकडे वळायला. पहिले
0: बरोबर
1: डान्स विषयी थोडस वाटायचं की
0: बरोबर
1: काय डान्स.
0: आता जस्ट ऑलिम्पिक झाले आपले, तर ब्रेकिंग म्हणून एक स्टाईल आहे आमचे हिपहॉप मध्ये.
1: अच्छा.

0: ओरिजिन स्टाईल आहे, तर ती आता ऑलिम्पिक मध्ये सुद्धा आली. म्हणजे डान्सला ऑलिम्पिक्स मध्ये प्राधान्य मिळालं लास्ट ऑलिम्पिक्स पॅरिस ऑलिम्पिक्स मध्ये. तर आमच्या डान्सरांसाठी खूप गर्वाची बात आहे की डान्स ज्यांना कोणी रिकमेंडेशन नव्हतं आज ऑलिम्पिक्सचा हे झालंय, पार्ट झालाय.
1: अच्छा.
0: तर आमच्यासाठी आणि पॅरेंट्सला पण एक आम्हाला दाखवता येतं की नाही ह्याच्यात हाय फ्युचर. आज ऑलिम्पिक्स मध्ये जात आहेत मुलं, स्पोर्ट्स मध्ये तर जातच,
1: पण ऑलिम्पिक मध्ये डान्स मध्ये,
0: डान्स बी ऑलिम्पिकचा एक पार्ट
1: झालेला आहे.
0: बरोबर.
1: बरं, काही पारितोषिक वगैरे तुम्हाला मिळालेली आहे का डान्सच्या?
0: बरोबर.
1: कुठली कुठली
0: पारितोषिक? बघा, 6 वेळेस आम्ही ऑल इंडिया चॅम्पियनशिपचं पारितोषिक आहे आमच्याकडे.
1: अच्छा.
0: आणि 8 वेळेस स्टेट चॅम्पियनशिपचं.
1: अच्छा.
0: आणि बाकी छोटे मोठे कॉम्पिटिशन आम्ही रेग्युलरली देत असतो, त्याच्यात येतच असतं असं नॉर्मली.
1: आता तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर?
0: आता आंतरराष्ट्रीय स्तरावर, आता सगळ्यात मोठा लाईफचा सगळ्यात मोठा गोल आहे.
1: गोल, त्याच्यासाठी खूप तुम्हाला मेहनत.
0: येस येस येस, सगळे धुळेकर सोबतच राहतील आमच्या.
1: बरं, ते जस्ट तुम्ही लहान मुलांचं युवकांचं डान्स येतं, खूप महिलांची पण इच्छा असते की नुसतं महिलांचा ग्रुप. म्हणजे मी असं बघितलेलं आहे की महिलांना सुद्धा वाटतं, एकदम तुमचं वय किती असं ना, म्हणजे चाळीसच्या, त्यांनी कुठेतरी वाटतं की आपल्याला सुद्धा थोडा डान्स आला पाहिजे. तर तुम्ही असं कधी विचार केला का की महिलांसाठी एखादा?
0: महिलांसाठी आमचे रेग्युलर बॅचेस स्टार्टच आहेत. एक सकाळी 8ची बॅच आहे, एक संध्याकाळी 5:30ची बॅच आहे. वर्किंग वुमन्स असतात, वर्क फिनिश करून 5:30 बॅचला येतात आमचं.
1: अच्छा.
0: आणि बाकी हाऊस वाईफ वगैरे ते मॉर्निंग वर्कआउट सेशन्स असतात आमचे, त्याला येतात ते लोक.
1: अच्छा.
0: तर त्यांचाही खूप इंटरेस्ट आहे. इवन मला मॉम्सची खूप हेल्प होऊन जाते. त्यांचा आमचा आता कृष्णलीला म्हणून प्रोग्राम झाला 21 जूनला, 9 वर्षाच्या याच्यावर केलं होतं ऑकेजनली 21 जूनला. तर लेडीज आमच्या मॉम्स कंटिन्यू तिथे डान्सिंग मध्ये असतीलच.
1: अरे वा, छान.
0: असतीलच. आणि आमच्याकडे 80% गर्ल्स क्राऊड जास्त आहे.
1: अच्छा.
0: खूपच जास्त आहे. आणि त्यांच्या मॉम्स वगैरे हे खूपच इंटरेस्टेड असतात डान्स मध्ये.
1: अगदी अगदी.
0: तेच,
1: काही जेंट्स लोकांना पण आवड असते की डान्स?
0: जेंट्सही खूप, आता आधी खूप हे व्हायचे, शाय नेचर आहे आपल्या इथे थोडा. जेंट्सनी कधी पाहिलेलं नाही, बट आता 1-2 जेंट्स जे ऑलरेडी जे इन्वॉल्व्ह होते त्यांना बघून बाकीचे लोक, सर हमको भी करना है, हम भी करेंगे, आप सिखाओ. माशा आपले तर आता ना कल्चर ग्रो होतोय.
1: अगदी अगदी.
0: येस येस, पहिल्यासारखं नाही, आता माइंडसेट चेंज होतोय लोकांचं, कल्चर ग्रो होतो धुळ्यामध्ये.
1: आता धुळ्यामध्ये तू बघितलं की महिला मुलं सगळे लोक आता डान्स याच्यात वळत आहे. पुन्हा काय धुळ्यामध्ये नवीन करायची इच्छा आहे?
0: धुळ्यामध्ये आता मेन तर अजून अवेअरनेस पाहिजे,
1: म्हणजे अजून गरज आहे,
0: अजून गरज आहे. काही काही एरियाज मध्ये आता अवेअरनेस आली आहे, बट माझं तरी आमचं एक एम आहे की टोटल सिटी मध्ये आम्ही अवेअरनेस आणू.
1: अच्छा.
0: सिटीच्या हर एक कोण्यामध्ये,
1: म्हणजे जसं आता दत्त मंदिर आहे,
0: दत्त मंदिर,
1: साक्री रोड झालं, तिकडे प्रभात नगर आहे,
0: प्रभात नगर वगैरे, देवपूर एरिया,
1: जय हिंद कॉलनी आहे,
0: जय हिंद कॉलनी. म्हणजे तिकडे आम्ही कसं, आमची ब्रांच आणि लोक आम्ही दोनच असल्यामुळे एवढे एक्सपांड नाही करत, दोन ब्रांचेस आहेत. बट इच्छा तर आहे की देवपूर भागात ही एक ब्रांच लवकरात लवकर ओपन करू, जिथे तिथले मुलं अजून आम्ही ट्रेन करू त्यांना, आणि डान्स बद्दल अजून अवेअरनेस देऊ त्यांना.
1: बरं, डान्स मध्ये एक कला पण आहे.
0: बरोबर.
1: आणि आर्थिक सोर्स पण आहे, दोन्ही गोष्टी तुम्ही हँडल करू शकता. आज आपण बघितलं की युवा वर्ग आहे, खूप शिकतो, इंजिनियर, डॉक्टर, म्हणजे खूप पदवी घेतो, जॉबच्या बाबतीमध्ये कधी नर्वस होऊन जातो.
0: बरोबर.
1: तर असे जे युवा आहे ज्यांच्यामध्ये आहे काहीतरी आपल्यामध्ये गुण आहे, कोणी चित्रकला असतं, कोणी डान्स असतं, कोणी छान पेंटिंग, गाणं म्हणतं, त्यांनी या क्षेत्राकडे वळायला काही हरकत नाही. याबद्दल काय सांगशील?
0: बघा, क्षेत्र कुठले असो, इंटेंट मेन आहे आपलं. म्हणजे जे बोलतात ना, जेही करा पण त्याच्या प्युअरनेस असली पाहिजे तुमच्या, ती भावना वगैरे, तुमचा करण्याचा हेतू तो खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त करायला नका करू, आणि कंटिन्यू तुम्हाला त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवायची. असं नाही की तुम्हाला आज सक्सेस नाही मिळत होतं तुम्ही तो क्षेत्र सोडून द्याल, मग असं तर कुठल्याच क्षेत्रात तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार. तुम्हाला करत राहायचं आहे छोटं छोटं छोटं छोटं छोटं छोटं, ते करता करता तुम्ही ग्रो कराल असं आहे. आणि पैशा तरी जसं झालं की आज चांगल्या प्रकारे अर्निंग वगैरे, जर तुम्ही मुलांना विश्वास दिला की तुम्ही लोक याच्यामध्ये ग्रो करू शकतात, तर आपल्याला स्टुडंट्सही भरपूर येतात, ते जॉईन होतात, त्यांना फ्युचर दाखवा, त्या विषयाने तुम्ही हे करू शकतात. असं
1: म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्ही हँडल करू शकता?
0: दोन्ही गोष्टी करू शकता, शिक्षण करूनही हे करू शकतात, आणि जर तुम्हाला शिक्षणात वाटतंय की आपण कुठं वेगळं केलं पाहिजे, भरपूर सोर्सेस आहे प्रत्येक क्षेत्रात, फक्त तुम्ही एक्सप्लोर करा बस.
1: अच्छा.
0: सिटीज एक्सप्लोर करा, लोकांना कनेक्ट करा अजून त्यामुळे.
1: अच्छा. तर मग युवकांबद्दल तुम्ही सांगितलं की ज्यांच्यामध्ये गुण असेल त्यांनी ती क्षेत्र निवडायला काही हरकत नाही.
0: काही हरकत नाही.
1: भविष्यात

0: करायची इच्छा आहे?
1: भविष्यात अशी इच्छा आहे की धुळ्याचे लोक, आता माझे जे लहान मुलं आहेत सगळे धुळ्याचे, नवीन युवा वर्ग, त्यांना लवकरात लवकर बिग स्क्रीनवर आणू
0: अरे वा,
1: बॉलिवूड मध्ये.
0: एकदम छान.
1: आणि आपल्या धुळ्याचे लोक जर बिग स्क्रीन
0: बिल्कुल
1: बॉलिवूड मूवीज
0: बिल्कुल.
1: मध्ये आलेत तर एक प्रकारे असं समजू आम्ही की, आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप जसं मी बोललो
0: हो.
1: त्याच्यात विन करायचं आहे आता येणाऱ्या 2027 मध्ये, तर देशाचं नावही गौरव करायचं, आपल्या धुळ्याचं नाव मोठं करायचं आहे. आणि आपल्या जे यंग जनरेशन आहे त्यांना लवकरात लवकर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही आणायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्या धुळ्याला अजून चांगले लोक ओळखतील
0: अगदी.
1: बाहेर.
0: आणि
1: बरं,
0: धुळे असा ओळख होऊन जाईल, तशी
1: ओळख
0: धुळ्याची
1: होऊन जाईल,
0: ओळख होत
1: धुळ्याची
0: चाललेली
1: ओळख
0: आहे,
1: व्हायलाच पाहिजे.
0: व्हायला पाहिजे. आणि
1: आणि
0: तुमच्या
1: आम्ही,
0: माध्यमातून
1: यस यस
0: नक्कीच.
1: आम्ही पूर्ण प्रयत्न करत
0: तर
1: असतो.
0: श्रोते हो, बघितलं की आपल्या मुलामध्ये जर एखादा टॅलेंट असेल, तो डान्स करत असेल, चांगलं चित्र काढत असेल, गायन करत असेल, नृत्य करत असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाला जबरदस्ती करू नका. त्याला त्याचं क्षेत्र निवडण्याचा अधिकार द्या,
1: बरोबर,
0: कारण तो असं नाव कमवू शकतो. तेजससारखा एखादा नृत्य चांगला प्रशिक्षक बनू शकतो, तुमचे मुलं पुढे जाऊ शकतात. त्या आजच्या संवादामधनं, मुलाखतीमधनं तुमच्या लक्षात आलं असेल की नृत्य क्षेत्र किती व्यापक आहे आणि काय करू शकतो. तर तेजस, तुम्ही इथं आलात आणि नृत्यांबद्दल खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल
1: थँक्यू.
0: आकाशवाणीच्या वतीने आपले आभार
1: यस,
0: मानते. नमस्कार.
1: आकाशवाणीने आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म दिला, आमची व्हॉइस एवढ्या लोकांपर्यंत गेली, त्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो
0: धन्यवाद.
1: मच.
2: श्रोते हो, आत्ताच आपण इंद्रधनुष्य या कार्यक्रमात नृत्य शिक्षक तेजस गवळी यांच्याशी कविता आत्राम यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या कविता आत्राम. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम इंद्रधनुष्य. या कार्यक्रमात आज आपण ऐकलं तेजस गवळी यांच्याशी कविता अत्राम यांनी केलेली बातचीत. सकाळचे 10:30 वाजले. आनंद घ्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. आज आहे संकष्टी, तेव्हा श्रोतेहो हे गाणं खास तुमच्यासाठी.

संकष्टी चतुर्थी निमित्त श्रोते हो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं उलढाल या चित्रपटातील जगदीश केबुडकरांची गीतरचना. अजय अतुल यांच्या संगीत निर्देशनात गात होते अजय गोगावले आणि सहकारी.

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. ज्ञानेश्वर मेशामणी सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत होतं अरविंद जगताप यांचं, संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं, आणि चित्रपट होता झेंडा.

पावसावर आधारित सुंदर असं हे गीत लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी. गात होते सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल. नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाला संगीत होतं अनिल अरुण यांचं.

0: अभियांत्रिकी महाविद्यालय
1: के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक
0: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
1: मोफत मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
0: शुक्रवारी दिनांक 3 जुलै रोजी संध्याकाळी 5 ते 8 या वेळात पानट स्मृती IMA हॉल गरुड वाचनालयाजवळ जेल रोड धुळे. सर्व इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
1: अधिक माहितीसाठी
0: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
1: के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक
0: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
1: मोफत मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
0: शुक्रवारी दिनांक 3 जुलै रोजी संध्याकाळी 5 ते 8 या वेळात पानट स्मृती IMA हॉल गरुड वाचनालयाजवळ जेल रोड धुळे. सर्व इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
1: अधिक माहितीसाठी संपर्क
0: 98904-26-6679.
2: कमी वेळात जास्त नफा,
3: बस एका क्लिक वर कमाल
4: हसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
5: जाणकार बना, सतर्क रहा.

आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकत आहात शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे राजेंद्र विनय यांचं. चित्रपट आहे बिनकामाचा नवरा.

खरंच चिंब पावसानं रानं झालं आता आबादानी. नादव महानोर निसर्ग कवी यांनी लिहिलेलं हे गीत गात होत्या लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. चित्रपट होता सर्जा. आणि या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 11 वाजलेत मिश्र संगीत.

या गाण्यातील वर्णनाप्रमाणे सध्याची परिस्थिती आहे आणि बाहेर निसर्गरम्य वातावरण निर्माण झालं आहे. वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत होतं नीला सत्यनारायण यांचं आणि संगीत होतं नीला आकाश यांचं.

कीर्ती किल्लेदार, आनंदी जोशी आणि आदर्श शिंदे सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीत होतं मंदार चोळकर यांचं आणि संगीत अमित राज यांचं. विश्वसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. श्रोते हो, आज आहे ज्येष्ठ गायक अमित कुमार यांचा जन्मदिवस. ऐकूया त्यांनी गायलेली ही गाणी.

श्रोतेहो, ज्येष्ठ गायक कलाकार अमित कुमार यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं त्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं लव्ह स्टोरी या चित्रपटातील. गीतकार आनंद बक्षीस.

अमित कुमार यांनी गायलेलं तेजाब या चित्रपटातील जावेद अख्तर यांचं गीत ऐकूया. संगीत लक्ष्मीकांत पेरेरल यांचं, गात आहेत अनुराधा पौडवाल आणि अमित कुमार.

अमित कुमार यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. आर डी बर्मन यांच्या संगीत निर्देशनात चित्रपट होता तेरी कसम. आज आहे अमित कुमार यांचा जन्मदिवस, त्यानिमित्तानं त्यांची काही गाणी आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

पावसाचं आगमन झालेलं आहे, पण पाहिजे तसा पाऊस अजूनही पडलेला नाही। म्हणूनच शेतकरी राजा आतुरतेने अजूनही पावसाची वाट पाहत आहेत। चला

श्रोते हो, अगदी खरंय. शेतकरी राजा या गाण्याप्रमाणेच वाट पाहत आहे पावसाची आणि हेच गीतात गात आहे. रवा दिघे यांचं हे गीत होतं. गायक, कलाकार आणि संगीतकार होते प्रल्हाद शिंदे.

साहिर लुधियानवी यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. गात होते मोहम्मद रफी आणि एस बलवीर. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. श्रोते हो, आपल्या वेगळ्या अशा अदाकारीनं, वेगळ्या अशा शैलीनं, वेगळ्या अशा डायलॉगनं ज्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि जे खूप प्रसिद्ध असे अभिनेते झाले ते दिवंगत अभिनेते राजकुमार यांचं आज स्मृतिदिन. चला ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गाणी. हीच असेल त्यांना आजच्या कार्यक्रमातून भावपूर्ण श्रद्धांजली.

कुलभूषण पंडित अर्थातच राजकुमार यांच्यावर चित्रित हे गीत होतं. नीलकमल या चित्रपटातील गात होते मोहम्मद रफी. साहिर यांच्या गीताला संगीत रवी यांचं होतं. आणखीन गाणी ऐकूया राजकुमार यांच्यावर चित्रित.

श्रोते हो अगदी खरे, जाने वाले कभी नहीं आते लेकिन जाने वालों की याद आती है। राजकुमार यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आणि कायम ते आपल्या स्मरणात राहणार आहेत, जरीही ते दिवंगत झाले असले तरीसुद्धा। राजकुमार यांच्यावर हे चित्रित गीत होतं। दिलेक मंदिर या चित्रपटातील गात होत्या सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी। हसरत जयपूर।

यांच्या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं, आणि या गीताबरोबरच आजचा बिष्ट संगीताचा कार्यक्रम संपला. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 3 जुलै, याच दिवशी 1852 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. देशातील साक्षरता वाढवण्याचा हा महात्मा ज्योतिरावांचा प्रयत्न आज आपल्याला त्याची महती पटवून देतो. आज आपण छोटी छोटी मुलं आनंदानं शाळेचं दप्तर पाठीवर घेऊन शाळेसाठी जाताना बघतो. ज्योतिरावांचं मुलांना साक्षर करण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं दिसत आहे.

मैत्रिणींनो आता ऐकूया प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पर्यावरण हा आताच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न जाणवतो आहे. कुठल्या ना कुठल्या कृतीतून मानवाकडून पर्यावरणाचं नुकसान अगदी सहज होतं आणि त्याच्या परिणामांना मात्र आपणा सर्वांना सामोरं जावं लागतं. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन 3 जुलैला साजरा केला जातो. कोणती अशी मोठी चूक आपण करत आहोत की ज्यामुळे आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाला हानी पोहोचते आहे, त्यासाठी काय उपाय करायला हवेत आणि आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते, या सर्वांवर संवाद साधण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वाती पांडे यांना. डॉक्टर स्वाती पांडे या स्वतः एक भूलतज्ञ आहेत. पर्यावरणाचं रक्षण करणं किती आवश्यक आहे त्याच्या

0: करण्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत याबद्दल त्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आवर्जून काही काम करायला हवंय असा त्यांचा आग्रह असतो. आज आपण त्यांच्याशी बोलून प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी कसा नुकसानकारक आहे याविषयी संवाद साधूया. स्वाती पांडे मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आपण स्वतः पर्यावरण रक्षणासाठी काम करता, खर तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. काय कारण घडलं की हे काम करायला तुम्ही सुरुवात केली?
1: मुळातच निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आधीपासून होती, आणि थोडंसं वाचन डॉक्युमेंटरी ज्या बघण्यात आल्या पर्यावरणाशी रिलेटेड, त्याच्यातून असं वाटलं की पर्यावरणासाठी काम करायची सध्या खूपच जास्त गरज आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं काम दृष्टीने.
0: कधीपासून करता तुम्ही हे काम?
1: आम्ही गेले 7-8 वर्ष एखाद दुसऱ्या संस्थेशी निगडीत आहोत ज्या पर्यावरणासाठी काम करतात.
0: पर्यावरण रक्षणासाठी काम म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे?
1: पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे, प्रदूषण जे वाढतं आहे, किंवा आता आपण जे प्लास्टिक विषयी जागरूकता करायचा प्रयत्न करतोय त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण पर्यावरणासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो वाचवण्यासाठी.
0: नक्कीच. प्लास्टिकच्या वापराबद्दल काय सांगाल?
1: प्लास्टिक प्रदूषण जे आहे मुळात असं आहे की प्लास्टिक येतं हे फॉसिल फ्युएल्स पासून, म्हणजे ऑइल्स आणि गॅसेसच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक हे बाय प्रॉडक्ट आहे, पण ते आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे. त्याच ह्याच्यामध्ये प्लास्टिक हे काही कॉम्पोज होत नाही, म्हणजे डिग्रेड होत नाही, किंवा डिग्रेड व्हायला त्याला जवळजवळ हजारो वर्ष लागतात. त्याच्यामुळे ऍक्च्युली पहिलं प्लास्टिक जे निर्माण झालं ते आजही या वातावरणात आहे.
0: म्हणजे सुरुवात ज्या प्लास्टिक पासून झाली ते प्लास्टिक अजूनही वातावरणात आहे.
1: 1200-1300 वर्ष पण लागतात प्लास्टिक डिग्रेड व्हायला. असं म्हणता येईल की पहिल्यांदा प्लास्टिक 1200-1300 वर्षापूर्वी जेव्हा
0: आलं,
1: 500 वर्षापूर्वी पासून, फार तर किंवा 300 वर्षापर्यापासून आलं असेल, तेव्हापासून
0: म्हणजे ते आहेच अजूनही.
1: अजूनही वातावरणात आहे, आणि त्याच्यामुळे वाढतं प्लास्टिकचा यूज हे अजून वर्षानुवर्ष हे प्लास्टिक वातावरणात राहणार आहे.
0: पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते त्रासदायक होऊ शकते.
1: होऊ शकत.
0: प्लास्टिक पिशव्यांचा आणि प्लास्टिकचा वापर पर्यावरणावर होतो, काय सांगाल?
1: मुळात आता कसं आहे, प्लास्टिकच्या पिशव्या खूप पातळ पिशव्या, जाड पिशव्या अशा वेगवेगळ्या असतात, पण त्या प्लास्टिकच्या पिशव्या सहज उडून वातावरणात म्हणजे बाहेर पसरतात. त्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या नाल्यांच्या आउटलेट्समध्ये अडकून ते नाले बंद होतात, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा फ्लड्स वगैरे येत, पाऊस होतो, फ्लड्स येतात, तेव्हा त्या पाण्याचा निचरा होऊन जात नाही. त्याशिवाय मुळात कचरा म्हणून हे प्लास्टिक सगळीकडे पसरलेलं दिसतं आपल्याला.
0: हो, असं उडत राहतं.
1: उडत राहतं आणि त्या प्लास्टिकचे तुकडे होऊन मायक्रो प्लास्टिक तयार होतं, जे आपल्या श्वासातून सुद्धा आपल्या शरीरात जाऊ शकतं. जनावरांनी काही गवत वगैरे खाताना त्याच्यामध्ये पसरलेलं प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं,
0: त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. नद्या, समुद्र, जलचर जीवनावर प्लास्टिकचा कसा काय परिणाम होतो?
1: मुळात हे जसं प्लास्टिक आपण म्हटलं की इकडे तिकडे उडत जातं, पसरत जातं, आपण कचऱ्यामध्ये ते जे आहे ते वर्षानुवर्ष तसंच कचऱ्यामध्ये तसंच पडून राहतं, कारण ते डिग्रेड होत नाही. तर त्याच्यामुळे एकतर कचरा जो आहे हा सगळा एकतर लँडफिल्स म्हणतात त्याला, जिथे कचरा साठवला जातो तिथेच ते पडून राहतं, किंवा बऱ्याच वेळेला कचरा हा समुद्रात सोडला जातो, नद्यांमध्ये सोडला जातो, तर ते नद्यांचं पाणी गढूळ होतं त्याच्यामुळे. शिवाय मासे जे आहेत किंवा जनावरं जे आहेत ह्यांनी ते तिथलं चरताना म्हणा किंवा माशांनी नद्यामध्ये आलेला कचरा केल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये हा प्लास्टिकचा कचरा जमा होत, आणि असं सापडलंय की त्यांच्या पोटात वर्षानुवर्ष हा कचरा तसा राहिल्यामुळे, म्हणजे ते तो सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाही आहे. आणि त्याच्याशिवाय प्लास्टिक हे काही केमिकल्स रिलीज करतं जे आपल्या शरीरासाठी, प्राण्यांच्या शरीरासाठी चांगलं नाही आहे.
0: अच्छा, म्हणजे जर ते पोटात गेलं तर?
1: पोटात गेल प्लास्टिक शेवटी एक केमिकल असल्यासारखाच आहे, किंवा तर त्याच्यामुळे त्याच्यातून जे केमिकल रिलीज होतात किंवा प्लास्टिक जाळलंच गेलं तर त्याच्यातून ज्या फ्युम्स तयार होतात त्याच्यामुळे ते खूपच आरोग्याला धोकादायक आहेत. त्याच्यामुळे आपल्या लंग्स मध्ये बदल झालेले बघण्यात आलेले आहेत.
0: मायक्रो प्लास्टिक म्हणजे काय?
1: मायक्रो प्लास्टिक म्हणजे मायक्रो म्हणजे आकाराने
0: एकदम
1: सूक्ष्म असं म्हणता येईल.

0: तर 5 मिलीमीटर पेक्षा कमी आकाराचं जे आहे त्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतात. मग आता कुठलंही प्लास्टिक जे आहे ते मॅक्रो जर असेल, मोठं साईजनी असेल, तरी सुद्धा ते जेव्हा डिग्रेड होतं किंवा ते आधी मायक्रो प्लास्टिक मध्ये कन्वर्ट होत.
1: अच्छा, विघटन होताना
0: आणि मायक्रो प्लास्टिक हे म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे म्हणा किंवा कपड्यांचे धागे म्हणा, सिंथेटिक कपड्यांचे धागे, हे सुद्धा एक प्लास्टिकचा प्रकारच आहे जो मायक्रो प्लास्टिक या कॅटेगरीमध्ये येतो.
1: अच्छा,
0: त्याच्यात अजून दोन प्रकार आहेत. एक प्रायमरी मायक्रो प्लास्टिक म्हणजे जे छोटंच बनवलं जातं, जे कॉस्मेटिक्स मध्ये यूज होतं किंवा इतर काही मटेरियल मध्ये जिथे बारीक बारीक प्लास्टिकच्या
1: झाकण
0: सारखं काही, हा म्हणजे झाकण तरी मोठंच झालं, 5 मिलीमीटर म्हणजे अगदी सूक्ष्म धागे म्हणा, प्लास्टिकचे धागे जे बनवले जातात ते तशा टाईपचं. सेकंडरी जे आहे ते आहे फ्रॅगमेंटेड प्लास्टिक, म्हणजे मोठ्या प्लास्टिकचे तुकडे होऊन होऊन प्लास्टिक बारीक प्लास्टिक झालेलं. प्लास्टिकची पिशवी जेव्हा फाटते तुटते त्याच्यातनं मायक्रो प्लास्टिक तयार होतं.
1: अच्छा,
0: तर हे सगळे जे मी म्हटलं मोठं प्लास्टिक शेवटी डिग्रेड किंवा प्रोसेसमध्ये फाटलं तुटल्यामुळे ते कन्वर्ट्स इन टू मायक्रो प्लास्टिक. मग ते अजूनही नॅनो प्लास्टिकमध्ये कन्वर्ट होतं की जे वातावरणात अगदी उडत असेल आणि आपण श्वासाद्वारे पण डोळ्यांना दिसतही नाही, इतके छोटे छोटे त्याचे
1: सूक्ष्म कण
0: तयार होतात. तर हे जे प्रकार आहेत प्लास्टिकचे हे जास्त हानिकारक आहेत, जे आपण नकळत आपल्या शरीरात जात आहेत, अन्नात जात आहेत किंवा कचरा म्हणून एन्व्हायरमेंटमध्ये पसरत आहेत. तर असे जे प्लास्टिक आहेत ते खूपच हानिकारक आहेत आणि ते आपण जमा नाही करू शकत. त्याच्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक किंवा मायक्रो प्लास्टिक मुळातच त्याचा वापर कमी झाला पाहिजे असं आपण बघितलं पाहिजे.
1: आता तुम्ही सांगितलं हे जे प्लास्टिक आहे हे खूप ठिकाणी पडतं, कचऱ्याच्या रूपामध्ये आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं. काही वेळेला असं होतं की हा जास्त कचरा होतोय प्लास्टिकचा म्हणून लोक जाळून टाकतात, तर तो जाळल्यामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
0: प्लास्टिक जाळल्यामुळे त्याच्या ज्या फ्यूम्स निघतात त्याच्यातनं काही टॉक्सिक सबस्टन्स निघतात. डायऑक्सिन किंवा फ्युरेन सारखे हे केमिकल्स आहेत, हे टॉक्सिक आहेत आपल्या शरीरासाठी. ह्याच्यामुळे आपण श्वास घेताना ते जे टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात त्याच्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात, म्हणजे लंग्समध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हे उदाहरण द्यायचं झालं तर देवनार जो आपला मुंबईच्या जवळचा भाग आहे, इट इज अ लँडफिल जिथे कचरा टाकला जातो, हा एशियातला सगळ्यात मोठा कचऱ्यात जमा करायचं ठिकाण आहे. आणि तिथे आपण मागे कोणी ऐकलं असेल तर तिथे आपोआपच आग लागते, कारण तो मिथेन नावाचा जो गॅस तयार होतो कंपोस्ट झाल्यामुळे काही गोष्टी त्याच्याने आपोआप आग लागून, हा ज्वलनशील असल्यामुळे आपोआप आग लागून तो कचरा जो जळतो त्याच्यात खूप सगळं प्लास्टिकही जळतं. तर आजूबाजूच्या भागातल्या मुलांना श्वसनाचे त्रास झालेले त्यांना लक्षात आलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय मर्क्युरी वगैरे सारखे असे हेवी मेटल्स जे म्हणतात पारा, तसे सुद्धा या प्रोसेसमध्ये तयार होतात आणि त्याच्या फ्युम्स ज्या असतात त्या पण आपल्या शरीराला खूप हानिकारक आहेत. शिवाय त्याची जी राख तयार होते ती पण हलकी असते आणि वातावरणात उडते, ते पण आपण श्वसनाद्वारे, प्राणी पण त्याच्या श्वसनाद्वारे ती राख सगळ्यांच्या शरीरात जाते जी
1: आरोग्याला
0: धोकादायक.
1: याचा वापर म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का?
0: हो, प्लास्टिकचा मुळात हे बघायला गेलं की प्लास्टिक आपण वापरतो कशासाठी, कारण ते हलकं असतं, त्याच्यामध्ये प्रॉडक्ट चांगले राहतात, पॅकेजिंग त्याचं सोपं आहे, कुठल्याही गोष्टीला प्लास्टिकमध्ये टाकून नेणं हे सगळ्यांच्यासाठी सोपं होतं, लिकेज वगैरे नसतं आणि शिवाय कलरफुल असतं, म्हणजे दिसायलाही चांगलं दिसतं म्हणूनही लोकांना ते आहे की प्लास्टिकमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. पण याचबरोबर असं आहे की प्लास्टिकचा हा जो वाढता वापर आहे, काही सोपे पर्याय आपण करू शकतो. मुळात आता उदाहरणार्थ पाण्याची बाटली, आपण दरवेळेला प्लास्टिकची पाण्याची बाटली घेतो, त्याच्यावरती रिसायकल किंवा सिंगल यूज प्लास्टिक जे म्हणतात त्याचे साइन्स असतात. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरायचं आणि फेकून द्यायचं. हजारो बाटल्या रोजच्या वापरल्या जातात.

0: ठिकाणी फेकला जातात आणि तो हजारो टन कचरा जो जमा होतो त्याचं विल्हेवाट लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्यासारख्या देशात आपण सगळ्यात जास्त कचरा
1: निर्माण करतोय.
0: त्याच्याऐवजी जर आपण पाण्याची बाटली कॅरी केली, काचेची म्हणा किंवा स्टीलची म्हणा, अशी कुठली
1: धातूची कुठल्याही
0: धातूची बाटली आपल्या बरोबर कॅरी करायला पाहिजे. एक सिंगल यूज नाही आहे ती, वारंवार यूज करता येण्यासारखं मुळातच काचेची किंवा धातूची
1: बाटली
0: वापरायला पाहिजे. पॅकेजिंगसाठी खूप ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं. आपण भाज्या घेताना प्लास्टिकच्या ह्याच्यात घेतो किंवा कुठल्याही दुकानात फळं घेताना, कपडे घेताना कधी कधी ते प्लास्टिकच्या ह्याच्यात देतात आपल्याला. तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमची पिशवी कॅरी करा. तुमच्या कापडाच्या पिशवीमध्ये त्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात. पूर्वी दुकानामध्ये ग्रोसरीचं जे सामान यायचं, धान्य वगैरे सुद्धा द्यायचे ते पेपरमध्ये बांधून, आजकाल सर्रास प्लास्टिकमध्ये मिळतं. तर त्याचाही जर पर्याय उपलब्ध असेल तर त्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे की ते पण आपण
1: कागदाच्या
0: ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. किंवा मग आजकाल एक नवीन प्लास्टिक तयार होत आहे ज्याला बायो प्लास्टिक म्हणतात. हे आपला उसापासूनच्या जो बाय प्रॉडक्ट निघतं त्याच्यापासून किंवा मक्याच्या ह्याच्यापासून एक प्लास्टिक तयार करतात जे दिसायलाही अगदी प्लास्टिक सारखं आहे. तर त्याच्या इंडस्ट्रीज आता सुरू झालेल्या आहेत ते प्रोड्यूस करायच्या. तर ते जे प्लास्टिक आहेत ते बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे,
1: ते विघटन होऊ शकतं.
0: ते विघटन होऊ शकतं, प्लांट बेस्ड प्लास्टिक्स असं त्याचं नाव आहे. तर ते हे प्रॉडक्ट्स यूज करू शकता.
1: आपल्या कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
0: मुळातच या छोट्या छोट्या सवयी ज्या आपण आहे की आता आपण पाण्याची बाटली बरोबर घेऊन जाणे, म्हणजे मग आपल्याला कुठेही तहान लागली तर असं नाही की आता प्लास्टिकची
1: बॉटली
0: पर्याय नाही. किंवा जसं मी म्हटलं, आपण दुकानात गेलो आणि मी आता येता जाता दुकानात गेले आणि मला काही मी पिशवी नेली नाहीये, तर दोन कपडे घेतले तर त्याच्यासाठी मी त्यांना लगेच पिशवी नाही मागितली पाहिजे. नवीन घेतलेले कपडे अंगावर घालून तर मिरवणारच आहे, मग हातात घेऊन गाडीपर्यंत घरापर्यंत जाऊ शकता आणि नाहीतर मग त्यांना पेपर बॅग असतील तर पेपर बॅगचा तरी वापर करावा.
1: कचऱ्याचं व्यवस्थापन, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज ही एक संकल्पना आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, प्लास्टिकच्या बाबतीमध्ये मुळात त्याच्यावरती एक असं साईन असतं, तीन ॲरोज असतात, बाण काढलेले असतात जे असे एका ट्रायंगलमध्ये आहेत. ते जे तीन ॲरोज आहेत त्याच्यातला एक रिड्यूसचा आहे, एक रियूजचा आहे आणि एक रिसायकलचा आहे. तर मुळात संकल्पना अशी आहे की रिड्यूस म्हणजे कमी करा, वापर कमी करा. कुठल्याही गोष्टीचा वापर कमी झाला की त्याचं प्रोडक्शन कमी होतं. आज आता असं आहे की आपण वापरतोच आहे म्हणून ते बनवतच आहेत प्लास्टिकच्या गोष्टी,
1: मागणी आहे त्याची,
0: मागणी आहे तोपर्यंत. आणि अल्टिमेटली हा सगळा कचराच आहे, त्याची कितीही विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जितकं जास्त वापराल तितकी तुम्हाला ती सगळी क्षमता वाढवतच जावी लागेल. आणि हे आजच्या काळात तरी खूपच अवघड आहे. तर त्याच्यामुळे वापर मुळात कमी करा किंवा मग रियूज करा, की तुमचे जे प्लास्टिक जे काय आहे ते तुम्ही परत वापरू शकत असाल. सिंगल यूज प्लास्टिक पेक्षा मल्टी यूज प्लास्टिक वापरावं आणि सिंगल यूज प्लास्टिकचं रिसायकलिंग म्हणजे रिसायकल करा. रिसायकलिंग म्हणजे तो प्लास्टिकचा सगळा जो कचरा आहे तो सगळा जमा करायचा, त्याला प्रोसेस करायची आणि त्याला अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं, रिसायकल करून परत एकदा प्लास्टिक बनवता येतं, दुसऱ्या टाईपचं प्लास्टिक बनवता येतं आणि तशा प्रकारे त्या प्लास्टिकचं रियूज करता येतो.
1: म्हणजे त्याचं जर कचऱ्याचं असेल तर त्याचं संकलन चांगल्या पद्धतीने करून रिसायकलसाठी वापरता येईल,
0: रिसायकलसाठी वापरता येऊ शकतं. त्याच्यातून परत एक वेगळ्या टाईपचं प्लास्टिक बनवून तुम्ही त्याला रियूज करू शकता.
1: शाळा, महाविद्यालय किंवा सामाजिक संस्था यांची याबद्दल काय भूमिका असते, काय सांगाल तुम्ही?
0: याच्या बाबतीतली जागरूकता फारच कमी आहे. प्लास्टिक चा वापर, त्याचं प्रदूषण म्हणा किंवा हे जे आपण बोललो होते की कन्सेप्ट ऑफ रियूज, रियूज, रिसायकल, हे सगळं शाळेतल्या मुलांना एक शिक्षणाचा भाग म्हणून शिकवण्यात आलं पाहिजे. त्यांच्या फ्युचरसाठी आजच्या काळात जो हा प्रदूषण वाढतं प्रदूषण आहे हे सगळ्यात हानिकारक आहे. तर त्यांना आत्तापासूनच याची जाणीव दिली पाहिजे की हे सगळं आत्तापासून जर कमी करत गेलो तर कुठेतरी अनेक वर्ष

0: त्यांनी त्याचा थोडा फायदा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची जागरूकता ही सगळ्यात आधी शाळा कॉलेजेसमध्ये झाली पाहिजे. आणि कसं असतं, शाळेमध्ये एखादी गोष्ट आपण सांगितली की जनरली मुलं ऐकतात,
1: म्हणजे
0: शिक्षकांनी सांगितले की ऐकतात. तर तुम्ही सांगू शकता की नाही, शाळेमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स आणायच्या नाही, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या काचेच्या धातूच्या पाण्याच्या बॉटल आणायच्या, किंवा प्लास्टिकचा कचरा कोणीही कुठेही टाकायचा नाही, तो प्रॉपर ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि त्यांना छोट्या छोट्या असाइनमेंट्स देणं की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना माहिती दिली, किंवा तुम्ही प्लास्टिकच्या प्रदूषणाबद्दल एखादी छोटीशी नोट लिहून आणा. त्याच्यामुळे त्यांच्या वाचनात येईल की प्लास्टिकचे परिणाम काय होत आहेत, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. शंभरातून एखाद दोन मुलांनी जरी हा विचार केला की नाही मी हे नाही करणार, प्लास्टिक प्रदूषणात होऊ नये म्हणून मी ही अमुक तमुक गोष्ट नाही करणार, प्लास्टिकची पिशवी नाही वापरणार, किंवा फरक म्हणजे खूपच मोठा फरक होईल.
1: सामाजिक संस्था काय करू शकतात त्याच्यासाठी?
0: सामाजिक संस्थांचा अप्रोच जास्त असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करता तेव्हा तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येता. त्याच्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सामाजिक संस्थेच्या मार्फत करता तेव्हा ती खूप लोकांपर्यंत पोहोचते. अजून चांगली गोष्ट या ह्याच्यामध्ये ही होऊ शकते की तुम्ही थोडं प्रात्यक्षिक दाखवा त्यांना, म्हणजे कुठल्याही प्रकारातलं, एखादी व्हिडिओ म्हणा किंवा कुठल्या टाईपचं प्लास्टिक डिग्रेड होताना काय होतं, प्रदूषण कसं होतं, किंवा त्याचे काय हे झालेले आहेत दुष्परिणाम, हे थोडंसं प्रात्यक्षिक दाखवलं तर एक व्हिज्युअल मेमरी म्हणून खूप लोकांच्या लक्षात राहू शकतं. आणि मुळातच ते मग जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते, मेसेज जो असतो तो. तसं आमच्या फील्डमध्ये खरं सांगायचं तर खूप सगळं प्लास्टिक वापरलं जातं. आणि ऑफकोर्स म्हणजे आता ते आमचं जे प्लास्टिक यूज आहे, म्हणजे आता इंजेक्शन्स म्हणा, हे आजच्या काळाची गरज ही आहे की इन्फेक्शनचं प्रमाण इतकं वाढलं असल्यामुळे
1: तुम्हाला वापरावं लागतं.
0: हा, आम्ही त्याला रियूज नाही करू शकत. त्याच्यामुळे तसं प्लास्टिक खूप सगळं वापरलं जातं, पण तरीही त्यातल्या त्यात रिसायकलिंग करणे हा पर्याय आता मेडिकल प्लास्टिकसाठी
1: वापरला जातो.
0: आणि आता बऱ्याचशा संस्था अशा आहेत की ज्यांनी आता मेडिकल यूजसाठी सुद्धा बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या पिशव्या बनवणं सगळं चालू केलेलं आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे आता ह्या मी जे म्हटलं मक्याच्या पासून ज्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार होतात त्या आता मेडिकल यूजसाठी वापरल्या जाऊ शकतात. की त्याच्यामुळे मेडिकल कचरा जो डिकम्पोस्ट व्हायचा आहे तो एका व्यवस्थित पद्धतशीरप्रमाणे आणि बायोडिग्रेडेबल पिशव्यांमध्ये ऍटलीस्ट
1: होऊ शकतो,
0: कचरा जमा होऊ शकतो.
1: सामान्य नागरिक कधीतरी तुम्हाला भेटतात, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुमची कधीतरी भेट होते, तर तेव्हा तुम्ही असं सहज जर सांगितलं की प्लास्टिकचा उपयोग कमी करा किंवा प्लास्टिक पिशवी वापरणं टाळा, सुती पिशव्या वापरा, तर हे जास्त आम्हाला पटकन भावतं. कारण की ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, खरंच त्याच्यात काहीतरी आरोग्याला धोका आहे.
0: आरोग्याला धोका नक्कीच आहे. म्हणजे प्लास्टिकचं एक जे डिकम्पोस्ट होण्यामध्ये मी जे म्हटलं केमिकल्स निघतात त्याच्याने कॅन्सर झालेला लक्षात आला आहे. प्लास्टिकमुळे फर्टिलिटी रेट खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यावरती खूप मोठी रिसर्च चालू आहे सध्या.
1: अच्छा.
0: तर रिप्रोडक्शन हॉर्मोनल चेंजेस ह्याच्यामध्ये होणारे प्लास्टिकमुळे होणारे बदल ह्याच्यावरती सध्या बरंच संशोधन चालू आहे, ज्याच्यानी त्यांनी हे प्रूफ केलंय की फर्टिलिटी रेट किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे प्लास्टिकच्या जास्त यूजमुळे होतात आहे, मायक्रोप्लास्टिक्स किंवा ह्याच्यामुळे होत आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून तर नक्कीच, म्हणजे सगळे छोटे बदल तुम्ही जर केले तर तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे.
1: नक्कीच. ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द नेहमी उपयोगात येतो, तर नेमकं काय सांगता येईल त्याबद्दल? म्हणजे त्याचा आणि प्लास्टिकचा काही संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. प्लास्टिक जेव्हा डिग्रेड होतं किंवा प्लास्टिकचं जे प्रॉडक्शन होतं, मुळात प्लास्टिक बनण्यापासून वापरण्यापासून त्याचं ते विघटन होण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे ना कुठे ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध आहेच आहे. म्हणजे बनताना ज्या फॅक्टरीजमध्ये बनतं त्याची मशीनरी जी चालते त्याच्यातून सुद्धा कार्बन बाहेर पडतं. ग्रीन

0: ग्रीनहाऊस गॅसेस जे म्हणतात, जे विघटन जेव्हा प्लास्टिकचं होतं तेव्हा जे हे गॅसेस निर्माण होतात त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जे घटक आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग अजूनच वाढत चाललेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम तर आपण ऑलरेडीच बघतो आहोत.
1: म्हणूनच मला वाटतं प्लास्टिकचा वापर हा शक्यतो कमी केलेला जास्त चांगला राहील.
0: खूपच सध्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आपल्या सगळ्यांच्याकडेच जुने कपडे असतात, तर आपण ते कपडे एखाद्या संस्थेला देऊ शकतो की जे पिशव्या तयार करून या भाजीवाल्यांच्याकडे देतात किंवा मिठाईवाल्यांच्याकडे देतात. इवन आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा एखाद्या दुसऱ्या संस्था आहेत की जे तुमच्याकडनं कपडे घेऊन जातात जुने, त्याच्यापासून पिशव्या तयार करतात आणि ह्या लोकांना फुकट देतात की तुम्ही तुमचे भाजी फळं मिठाया ह्या सगळ्या सुती कपड्यांमध्ये कपड्याच्या बॅगमध्ये घालून द्या. शिवाय पेपर बॅग्स वगैरे आजकाल लोक वापरतात. पेपर बॅग पुन्हा मी म्हणेन की झाडं तोडून आपण पेपर बनवतो, त्याच्यातून पेपर बॅग बनवतो, हा काही फार चांगला ऑप्शन नाही आहे. पेपरचाही वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे. तर पण तरी प्लास्टिकपेक्षा नक्कीच बरं आहे. तर अशा पेपर बॅग वगैरे पण आपण वापरू देऊ शकतो.
1: प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तेच जसं आपण बोललो की छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत, कचरा कमी करणं, आपला कचरा आपली जबाबदारी हे खरंच अवलंबणं आणि कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावणं, प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवणं आणि तो इकडे तिकडे पसरणार नाही ह्याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. शिवाय प्रत्येक छोटी गोष्ट तुम्ही एकमेकांशी जेव्हा शेअर करता तेव्हा हा मेसेज दूरपर्यंत पोहोचतो. तर प्लास्टिक बाबत आता तुम्ही जे काय वाचाल ज्याचे पुढच्या पिढीला सांगणं, एखाद्या संस्थेच्या लोकांना सांगणं आणि त्याच्यातून जागरूकता करणं हे महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे, कारण जेवढा प्लास्टिकचा कचरा जमा होतो त्या प्रमाणामध्ये त्याची जागरूकता केली जात नाहीये. तर हे आता सध्यासाठी खूपच महत्वाचं आहे. सध्यासाठी तरी आपल्याकडे रिसायकलिंग हा फार वायबल पर्याय नाही आहे. अजून रिसायकल नीट होत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट होत नाही, त्याच्याबद्दलची जागरूकता कमी आहे की कुठलं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं कुठलं नाही होऊ शकत. आणि म्हणजे प्लास्टिक नाही होऊ शकत रिसायकल त्याचं काय करायचं
1: हा प्रश्न सुटला नाही.
0: हा तो प्रश्न सुटला नाही आहे. त्याच्यासाठी ज्या म्हणजे रिसायकलिंग प्लांट्स जे बनवावे लागतात ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते किंवा त्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न जरी चालू असले तरी ते ज्या प्रमाणात प्लास्टिक वापरलं जातं त्याच्या मनाने खूपच कमी आहेत.
1: खर्चिकही आहे ते,
0: खर्चिकही आहे. तर त्याच्यामुळे असं आहे की आणि ही विचार पद्धती चुकीची आहे की हे रिसायकल होणारं प्लास्टिक आहे म्हणून मी कितीही वापरलं तरी चालेल असं म्हणून पाण्याच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं की रिसायकल होऊ शकतं. पण खरंच आपण जेव्हा पाण्याची बाटली कचऱ्यात टाकून देतो तेव्हा ती आपल्या कचऱ्यावाल्यांनी उचलल्यापासून ती खरंच जेव्हा ती एखाद्या लँडफिलमध्ये जाते तिथे जिथे कचरा साठवला जातो तिथे मग ते सेपरेट होते का, तो कचरा सेपरेट नीट केला जातो का की खरंच हे रिसायकलेबल आहे, पाण्याची बाटली त्या कचऱ्यातनं काढून वेगळी केली जाते का, तिथपासून ते ती रिसायकल प्लांटपर्यंत पोहोचून त्याचं खरंच चांगलं रिसायकलिंग होतं का. की पाण्याची बाटली तर रिसायकलिंग प्लांटमध्ये एक वेळ गेलीच असेल पण त्याचं टोपण कुठेतरी पडलं आणि ते कचऱ्यातच आहे आणि कुठल्या तरी जनावराच्या पोटात गेलंच आहे खाता खाता. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही खूप बेसिक लेवलला चालू आहेत. तर त्याच्यामुळे सध्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे हाच एक वायबल पर्याय आहे. मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला होता जेव्हा एक सेलिब्रिटी आहेत त्यांच्या घरी दुसरी एक सेलिब्रिटी जेव्हा गेली होती तेव्हा त्या ज्या आहेत त्या अगदी प्लास्टिकचा वापर करत नाहीत आणि इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी करतात. तर त्याच्यामुळे त्यांना गिफ्ट देताना या दुसऱ्या सेलिब्रिटीनी सुद्धा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये त्यांना गिफ्ट दिला सगळ्या आणि असं सांगितलं की मी जाणीवपूर्वक तुमच्याकडे येताना कुठलीही गोष्ट प्लास्टिकमध्ये रॅप करून आणलेली नाही आहे. तर अशी एका माणसाची जेव्हा जिद्द असते की मी माझ्या घरात प्लास्टिक येऊ देणार नाही तेव्हा दुसरा आपोआपच त्याला कोऑपरेट करतो की येतो की नाही तुमच्याकडे मी प्लास्टिक नेलेलं तुम्हाला चालणार नाही आवडणार नाही.

0: तर
1: म्हणजे मला गिफ्ट द्यायची असेल तर मी रॅप करून देणार नाही
0: देणार प्लास्टिक मध्ये रॅप करून नाही देणार मग मी कार्डबोर्डच्या बॉक्स मध्येच आणीन आणि
1: डॉक्टर स्वाती आज तुम्ही इथे आलात आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळला पाहिजे याबद्दल छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते
0: धन्यवाद
1: प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात मैत्रिणींनो पाऊस बरसायला लागला की घरातून खमंग आणि खुसखुशीत पदार्थांची मागणी होत असते आणि खरंय संध्याकाळच्या वेळी पावसाळी वातावरणात मस्त खमंग काहीतरी खायला मिळालं तर घरातली मंडळी तर खुश होतेच पण आपल्याला सुद्धा तो खमंग पदार्थ चटकन तोंडात टाकावा असं वाटतं तर मैत्रिणींनो म्हणूनच ऐकूया आजची रेसिपी खमंग थालपीठ काय म्हणताय तयार आहात ना आजची रेसिपी बनवून बघायला चला त्यासाठी लागणारं साहित्य भाजणीचं पीठ 2 वाट्या अर्धी वीट अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी बारीक चिरलेल्या ताज्या भाज्या त्यात तुम्ही कोणतीही आवडती भाजी घेऊ शकता आवडत असेल त्या भाज्या उदाहरणार्थ टोमॅटो कांद्याची पात थोडेसे मटरचे तुकडे असे काही पण अशा कोणत्याही भाज्या फक्त छान बारीक चिरून घ्या बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण मिरचीचा मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा हिंग जिरं ओवा तीळ आणि थोडेसे पातळ पोहे मैत्रिणींनो तुम्ही म्हणाल पातळ पोहे कशाला तर आपली थालपीठ खुसखुशीत व्हावीत म्हणून थोडेसे पातळ पोहे पाण्यात भिजवून मग ते आपल्या पिठामध्ये मिक्स करावेत म्हणजे थालपीठ खुसखुशीत होतात मैत्रिणींनो भाजणी तर बऱ्याच वेळा घरात तयार असतेच पण नसेल तर ज्वारीचं पीठ त्याच्या 1/4 गव्हाचं पीठ 2 चमचा डाळीचं पीठ हे सगळं एकत्र करून थोडंसं भाजून घ्या त्यानंतर त्याच गरम भांड्यात थोडासा ओवा जिरं गरम करून रगडून घ्या त्यानंतर त्यात भिजवलेले पोहे छान एकत्र करा आता त्यात आवडीप्रमाणे हळद तिखट मीठ ओवा तीळ घाला चांगलं एकत्र करा आता त्यात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली भाजी कोथिंबीर घालून पीठ चांगलं मळून घ्या मळलेल्या पिठाचा गोळा फार घट्ट पण नको आणि फार सैल पण नसावा आता छान पिठाचा गोळा तयार झाला आहे आता छोटे छोटे गोळे करून तुमच्या पद्धतीनं पोळपाटावर छान थालपीठ थापून घ्या आणि तव्यावर थोडस तेल घालून खरपूस भाजून घ्या आणि त्या डिश मध्ये दाण्याची चटणी दही किंवा लोणी त्यासोबत एक थालपीठ खमंग आणि खुसखुशीत पदार्थ तयार मैत्रिणींनो आता ऐकूया मंगला चौरे यांचं ललित पावसाला हाय प्लास्टिक पिशवीला बाय
2: नमस्कार आपण पाऊस आणि प्लास्टिक या विषयावर गप्पा करणार आहोत पाऊस पावसाला हाय प्लास्टिकला बाय वैशाखाच्या तापलेल्या उन्हाने भेगाळलेल्या जमिनीवर धोधो पाऊस कोसळावा आणि धरणीमाय शांत गार होऊन मृदुगंध सगळीकडे पसरावा यासारखं सुख कोणतं असेल धरित्रीला गेल्या काही महिन्यापूर्वीच तिने आपल्या पोटातील अंकुर वाढवून परिपक्व करून शेतकरी राजाच्या स्वाधीन केला आहे स्वतःच सर्वस्व पणाला लावून अंकुर वाढवला आणि माणसाच्या सुखासाठी जगाच्या पोटासाठी त्यांच्या आनंदासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांना बहाल केला केवढा हा त्याग आणि तेव्हापासून उघडी पडलेली ही धरणीमाय तापते आहे अशा या तप्त धरणीवर पावसाचं कोसळणं किती आल्हाददायक असतं ती एवढी खुश होते की तिच्या मातीच्या सुगंधाने सर्वांना वेड लागतं सर्वांना तो सुगंध हवा हवासा वाटतो

डोळे बंद करून प्रत्येक जण त्या सुगंधाचा गंध घेतो. वळवाच्या पावसाने धरणी शांत झाली, तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा चांगले विचार माणूस ऐकतो तेव्हा त्याचा आत्मा शांत होतो. चांगलं ऐकलं, वाचलं, पाहिलं, बोललं हे वळवाच्या पावसासारखेच आहे. मनात आनंदाचा पाऊस धोधो कोसळत असतो व आत्मा शांत होतो, चिंब भिजतो.

चांगल्या विचारानं पूजापाठ, लेखन, वाचन, प्रवास, पारायण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मन आनंदाने भिजण्यासाठी नक्की करा, जेणेकरून आत्म्याला समाधान मिळेल. चांगल्या आचार विचारात नेहमी मुसळधार पावसासारखं भिजावं. श्रावणातील रिमझिम आणि मुसळधार पाऊस दोन्हीतला भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शरीरानं पावसात भिजणं व मनानं चांगल्या आचार विचारात भिजणं आत्म्याच्या आनंदासाठीच असतं.

तर मग भिजूया चिंब पावसात, जगूया आनंदान चिंब पावसात. मन होई जेव्हा उदास उदास, मन होई जेव्हा उदास उदास, वाटे चिंब पावसात भिजावे, येई मग उल्हास उल्हास. अंग भिजले पावसाने, मन भिजले आनंदाने, ओले चिंब केले पावसाच्या सरीने. भीर भीर वारा पावसाच्या धारा, भीर भीर वारा पावसाच्या धारा, मनाचा भिजला नाजूक कोपरा. चिंब पावसाच्या धारेत मन भिजून गेले, धरित्री ही सुखावली एका पावसाने किती दिले. रखरखत्या उन्हात चिंब पावसान भिजलो, गार गार वाऱ्यासोबत बेधुंद होऊन नाचलो. वैशाख वनव्यानंतर जेव्हा छान सरसर पाऊस पडतो, धरणी चिंब भिजते आणि या काळ्या भूमीवर जणू हिरवा शालू पांघरला असं वाटतं, तेव्हा या पावसाचं भूमीवर काय परिणाम झाले त्याचं वर्णन एक सखी असं करते. एक पाऊस सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, रिमझिम पावसाने मन हे भिजले ग, मन हे भिजले ग. पावसाच्या धारांनी अवनी ही सजली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग. इंद्रधनुष्याच्या या खेळामध्ये पशु पक्षी ही आनंदी होती ग, आणि गाती सप्तसुरांमधले हे सात स्वर गीत हे सुंदर मधुर आळवीती गीत. सरसर पावसाच्या धारांनी मन हे भिजले, ओसाड झालेली ही धरणी हिरवी गार झाली, सगळीच प्रियजन ही आनंदात भिजली. पावसाच्या सरसर धारांनी इरली छत्री बाहेर आली, सळसळ वाऱ्याच्या झुळकीत सरसर पावसाच्या धारेत सगळेच कसे चिंब भिजले, चिंब भिजले. आपण सध्या जे सर्रास प्लास्टिकचा वापर करतो त्याची विल्हेवाट लावताना मात्र काळजी घेत नाही. रस्त्यावर कुठेही प्लास्टिक फेकल्या जातात आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला पावसाळ्यात अधिक पाहायला मिळतात. नद्यांमध्ये प्लास्टिक साचते, परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. गटारामध्ये प्लास्टिक जमते, बुकेऐवजी बुक किंवा पिशव्या गिफ्ट दिल्या तर ते पर्यावरणासाठी अधिक सोयीचं होईल.

कधी कधी पावसाची संततधार चालू असते, अशा वेळी मुलांच्या शाळा बंद असतात आणि मग मुलं घरात बोर होतात, त्यांना करमत नाही, शाळेत जावंसं वाटतं आणि मग ही लहान मुलं खडसवून पावसाला विचारतात. पाऊस, पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का? पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का? नको पडू इतका, वाहून गेले माझे घर, घरातले सामान, त्यात होते एक दप्तर. पावसा तुला कळत नाही का, पिकं सारी वाहून गेली, तुला दिसत नाही का? पाहिजे तर रात्री तू पडून घे, दिवसा मात्र तू विश्रांती घे. नदीला आला महापूर, झाडे घरे वाहून गेली, माणसं सारी घाबरली, मुलं तर रडत बसली.

पाऊस जसा हवा असतो तसं प्लास्टिक नको असतं या संदर्भात एक लहानशी कविता, प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा. अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का, अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का, प्लास्टिक वापरणं थांबवशील का. प्लास्टिक आणि पाऊस यांचं नातं जवळचं. पाऊस जीवदान देतो, प्लास्टिक जीव घेतो. प्लास्टिक पिशव्या बाटल्या नाल्यात तुम्ही फेकता, पावसात मग ते सगळं नाल्यात अडकून बसता. जागोजागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते, मलेरिया डेंगू आजारांची लागण होते. मातीत पुरलेले प्लास्टिक पाणी जमिनीत जाण्यास रोखते, परिणामी जमिनीतील पाणी पातळी कमी होते. अरे माणसा ऐकशील का, बाजारात जाताना तेवढी कापडी पिशवी नेशील का, कापडी पिशवी नेशील का. चला आपण मिळून म्हणू, प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा.

पाचोळा, पालापाचोळा म्हणजे झाडांचा पडलेला कचरा. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज ओढणारा पालापाचोळा एकेकाळची हिरवळ असते. माणसाचंही तसंच असतं. तरुणपण म्हणजे हिरवळ आणि म्हातारपण म्हणजे पालापाचोळा. वाऱ्याबरोबर दूरवर ओढत जातो, त्याच्या ठिकाणी तो दिसतही नाही. इकडून तिकडे त्याची उचलबांगडी होत असते. तसंच माणसाचं म्हातारपणी होतं, या मुलाकडून त्या मुलाकडे, त्या मुलाकडून गावाकडे, पुन्हा पाचोळ्यासारखं फिरत राहणं. एखादा तब्येतीनं खूप बारीक असेल तर त्याला पाचोळा म्हणतात. वारा आला तर उडण्यासारखा. एखादा चांगला विचार किंवा चांगला माणूस पाचोळ्यासारखा उडत जातो, अस्तित्वहीन होतो. चांगली गोष्ट उडून जात असेल तर ती मुठीत पकडून ठेवा. पक्षी, माकडे, फुलपाखरू हे पाचोळ्यासारखे जीवन जगत असतात. काहीही साठवून ठेवायचे नाही. आजचा दिवस संपला, पुरे झालं, उद्याची भ्रांत नाही. माणूस मात्र 10 पिढ्यांना पुरेल एवढं कमावण्याच्या भानगडीत पडतो आणि त्यासाठी जीवाचं रान करतो. कमवा पण फक्त जेमतेम, एकाच पिढीसाठी, तीही फक्त आपलीच. कमावलेल्या धनासाठी मुलं भांडत बसतात. मुलांना योग्य शिक्षण देऊन पायावर उभं करावं, म्हणजे त्यांचाही पाचोळा होणार नाही आणि आपलाही. झाडाचा पाला तर पालापाचोळा होण्यात तर धन्यता मानतोच आणि नवीन निघणाऱ्या पालवीसाठी झाडावरची जागा रिकामी करून देतो. माणूस मात्र चांगली जागा असेल तर चिपटून बसतो मुंगळ्यासारखा. जीवनाचा पालापाचोळा होण्याआधीच योग्य ठिकाणी आपला मुक्काम हलवावा. झाडांचा हा खाली पडणारा पालापाचोळा आपण एकत्रित जमा करून एका खोल खड्ड्यात टाकले आणि त्यात जर पाणी टाकले किंवा पाऊस पडला तर त्याचे छान कंपोस्ट खत तयार होतं आणि पिकांसाठी व झाडांसाठी ते पौष्टिकही असतं. प्लास्टिकचं विघटन लवकर होत नाही म्हणून

प्लास्टिकचा वापर करायचाच नाही आणि चांगले खत तयार करण्यासाठी या पाचोळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यास पर्यावरणास मदतच होईल. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचा खूप धूर होतो, तो हवेत पसरतो आणि ते पर्यावरणास

प्लास्टिकचा वापर करायचाच नाही आणि चांगले खत तयार करण्यासाठी या पाचोळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यास पर्यावरणास मदतच होईल. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचा खूप धूर होतो, तो हवेत पसरतो आणि ते पर्यावरणास हानिकारकच ठरतं. त्यासाठी हा पाला असा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार होतं ही संकल्पना आपण प्रत्यक्ष कार्य करून रुजवली पाहिजे. पावसाच्या पाण्याचा असाही उपयोग होईल. पाऊस, प्लास्टिक, कचरा, पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा सातत्याने एकत्रित विचार झालाच पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, वातावरण शुद्ध राहील आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग पाणी बोरमध्ये साठवून सुद्धा करून घेता येईल. असेच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. जगा आणि जगू द्या हे सर्व श्रुतच आहे. कोणाच्या आयुष्यात आपण लुडबुड करू नये. मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याचं वाळवंट होणार नाही याची काळजी घेऊ. पण आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आपण बाग फुलवू शकलो तर उत्तमच आहे. प्रत्येकाचा जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्याला जसे अनुभव येतील तसा तो व्यक्ती व्यक्त होतो. एका समुद्रात आजीचा मुलगा वाहून गेला. तिने वाळूवर लिहिले, समुद्र खुनी आहे. कोळी आले, त्यांना खूप मासे मिळाले. त्यांनी वाळूवर लिहिले, समुद्र अन्नदाता आहे. एक लहान मुलगा काठावर खेळत होता. लाट आली, त्यात त्याची चप्पल वाहून गेली. त्याने लिहिले, समुद्र चोर आहे. एका माणसाला समुद्र किनारी शिंपल्यात मोती सापडला. त्या मोत्यांमुळे त्याचं आयुष्य बदललं. त्यानं वाळूवर लिहिलं, समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि सगळं मिटून जातं. याचा अर्थ असा की समुद्राला लोकांशी काही देणं घेणं नाही. आपल्यालाही समुद्र बनायचं असेल तर आपण आपलं चांगलं कार्य करत राहा. लोक काय म्हणतील तिकडे दुर्लक्ष करा. लोक स्वार्थ आहे तोपर्यंत आपलं म्हणतील. स्वार्थ संपला की बदनामी करतील. अशा वातावरणात जगणं अवघड असतं. म्हणून साधू संतांच्या, विचारवंतांच्या, सज्जनांच्या सहवासात राहूया. ते फक्त एवढंच सांगतील की जगा आणि जगू द्या. आयुष्य खच्चीकरण करणाऱ्या लोकांची संगत वेळीच सोडा. साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत राहा. माणसाच्या हृदयात माणुसकी असेल तर तो नेहमी म्हणतो की मला मिळालेल्या दुःख इतरांना मिळू नये आणि मला मिळालेले सुख दुसऱ्यांना पण मिळावं. आधी जगाला मिळू दे, मग मला दे. ही झाली माणुसकी. पावसाचे थेंब लहान असले तरी त्या थेंबातून एका नदीचा जन्म होतो. तेव्हा इतरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होऊया. जगा आणि जगू द्या. शृंगार. नर्तकीने नृत्यासाठी शृंगार केला तर ते नृत्य लक्षवेधी ठरतं. त्यामुळे नर्तकीला शृंगार करावाच लागतो. खरं तर ती तिच्या वेदनेचाही शृंगार या वरवरच्या शृंगारासोबत करत असते. पोटासाठी मनाची आत्महत्या करावी लागते. मनातून या नृत्याची, या शृंगाराची तिला इच्छा नसते, पण नशिबाची लखतर सावरण्यासाठी हा सारा शृंगार. माणूस स्वार्थी आहे हे सिद्ध झालंच आहे, पण त्याची नजर आणि त्याचं प्रेम सुद्धा स्वार्थी असतं. शब्दांची सुद्धा गंमतच असते बघा. साध्या साध्या शब्दांना शृंगारिक बनवलं तर त्यांची कविता बनते, गझल बनते, ओवी, भजन, कथा बनते. शृंगाराला तसंही खूप महत्व आहे. कोणताही कार्यक्रम शृंगारिक असेल तर तो श्रोत्यांना, प्रेक्षकांना अधिक आवडतो. वाणी, वागणूक, विचार हे आपल्याच कंपनीचे उत्पादन आहे. आपण त्याचा दर्जा किती उच्च ठरवायचा हे आपण ठरवायचं. त्याची किंमत ही तशी मिळेलच. उत्पादन साधच, पण शृंगारिक बनवता आलं पाहिजे. सौभाग्यवतींना शृंगार करायला फार आवडतो. तसा स्त्रियांना शृंगार शोभूनही

0: दिसतो, पण तो मर्यादितच असावा. भडक शृंगार भडकच असतो, शृंगार रोजच नसावा. कधीतरी वेळ प्रसंगी केलेला शृंगार शोभून दिसतो. जेव्हा असं वाटतं की सगळं संपून गेलं, तेव्हाच संधी असते काहीतरी नवीन करण्याची. सुरुवात शृंगाराला धरून करावी. सुंदर फुलं पाहिले की कोणाला वाटेल देवाला वाहावे, कोणाला वाटेल वेणीत माळावे, कोणाला वाटेल झाडावरच राहू द्यावे. हा शृंगार रसच आहे त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला. शब्दांना शृंगाराची झालर लावली की ते शब्द अधिक सुंदर होतात. जाता जाता एक शेवटची कविता, पाऊस प्लास्टिक. बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, गार गार वारा बरसे जणू गारा, गार गार वारा बरसे जणू गारा. मैत्रीची ही बरसात जणू कोसळणारा पाऊस, कधी आबोला कधी रुसवा, कधी आबोला कधी रुसवा, जणू काही भीज पाऊस. चकाकते ते सोने नव्हे प्लास्टिकची चकाकी, भुलवी मनाला नको रे फसू मना या प्लास्टिकला, नको रे फसू मना या प्लास्टिकला. प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं, प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं. चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं, चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं. असा हा भिरभीर वारा मंद पावसाची चाहूल, असा हा भिरभीर वारा मंद पावसाची चाहूल. चिंब भिजलेल्या वाटा पाहून आठवे धगधगणारी चूल, आठवे धगधगणारी चूल.
1: मंगला चौरे यांचं ललित आपण ऐकलं. पावसाला हाय, प्लास्टिक पिशवीला बाय. मैत्रिणींनो, पावसाळ्याची सुरुवात झालेली आपण अनुभवली, मन खुश झालं नाही का? अहो, निसर्ग खरंच आपल्याला फार छान रमवतो, त्याच्या लीला आपल्याला आकर्षित करतात. त्यासाठी मात्र आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. फार काही नाही बरं का, सकाळी उठल्यावर 10-15 मिनिटं जर आपण स्वतःसाठी दिली आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेत दिवसाची सुरुवात केली तर पूर्ण दिवस आनंदी जाणार यात शंकाच नाही. मैत्रिणींनो, फक्त 10-15 मिनिटं घरासमोरच्या गार्डनमध्ये घालवूया. मग ती गार्डन झाडं वेली यांची असो की बाल्कनीतील कुंड्यांची, त्यात उमललेल्या सुंदर फुलांना मन भरून बघा. कोणत्या झाडांना नवीन पालवी फुटली आहे ते बघा. फुलांची कळ्यांची संख्या मोजा. गच्चीमध्ये जाणं शक्य असेल तर पायऱ्या चढून गच्चीत जा. स्वच्छ आकाश डोळे भरून बघा. पक्षी आलेले असतील समोरच्या तारांवर, ते मनसोक्त अनुभवा. निसर्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करा. उगवता सूर्य फार सुंदर दिसतो. उगवताना दिशा फाकतात ते सौंदर्य अद्भुत असतं.
2: उधळत गात गात पाय पुन्हा परसात, माती मऊ काळी साय हुळ हुळ पावलात.

0: आहे तुझ्या मनवर सरीवर सर।
1: बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

दुपारचा 1:30 वाजतो आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 1:30 वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोत्रा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये CG सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये सानंद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून, विकसित भारत 2047च्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत, लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16व्या भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CIIT आणि CII यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा

0: बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या 17 न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळवादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्या निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग 4थ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत परिषदेचं आयोजन, माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांचा इशारा आणि जागतिक योग दिन जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरा, यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत नुकतीच एक परिषद घेण्यात आली. यामध्ये पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर व्यवस्थापन संस्था, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी असे 300 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. आध्यात्मिक पर्यटन हे भारताच्या संस्कृतीचा आणि जीवन पद्धतीचा अविभाज्य भाग आहे. महत्वाची ज्योतिर्लिंग, शक्तीपीठ आणि विविध तीर्थक्षेत्रांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रामध्ये जागतिक दर्जाचं आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. यासाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा स्थळांना एकात्मिक पर्यटन साखळीद्वारे जोडण्याची गरज आहे, असं भुवनेश कुमार यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची 12 वर्ष ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्ण वर्ष ठरली आहेत. देशानं नवी अर्थव्यवस्था आणि नवा आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे वाटचाल केली आहे, असं विखे पाटील यावेळी म्हणाले. राज्य शासनानं माहिती अधिकार कायद्यामध्ये केलेल्या दुरुस्त्या तात्काळ रद्द कराव्यात या मागणीसाठी 5 जुलैपासून राळेगण सिद्धी इथं उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली, मात्र त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. या दोघांमध्ये आणखी एकदा चर्चा होणार आहे. त्यातूनही काही निष्कर्ष निघाला नाही तर आपण उपोषण आंदोलनावर ठाम राहणार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवण्यासाठी शुल्कवाढ करण्यात आली आहे, ओळखपत्राची सक्ती करण्यात आली आहे, तसंच एक विषय एक अर्ज, माहिती मागवण्याचा हेतू सांगणं असे नियम घालण्यात आले आहेत. या विरोधात अण्णांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा 90वा जन्मदिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त संरक्षण

0: मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली. 1965 आणि 1971 युद्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेला T-55 हा रणगाडा आता राळेगणसिद्धी इथं दाखल झाला आहे. त्याचं अनावरण 15 जून रोजी हिंद सेवा ट्रस्टच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलं. हा रणगाडा पाहून आणि युद्धाच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानंतर अण्णा हजारे भावुक झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील जॉगिंग ट्रॅक मैदानावर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, काका ट्रस्ट, क्रीडा भारती तसंच विविध योग संस्था आणि क्रीडा संघटनांनी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला. पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये रोहन तायडे, प्रणव साळवे, तृप्ती गोरे, रिद्धी भावे, सिद्धी चोरे आणि प्रांजल वाघाणी या विद्यार्थ्यांचा तसंच त्यांच्या प्रशिक्षकांचा समावेश होता. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा दिघवेकर यांच्या स्वरात राजा बढे यांची रचना.

श्रोत्यांनो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण.

शेती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत, जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल, असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं, संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, 24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या, तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत, असंही उत्तरात नमूद आहे. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते.

0: हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 9,85,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत. त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,000 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचं असल्याचे स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानात पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातल्या 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती घेऊन पोलीस निरीक्षक पद देण्यात आलं आहे. मुंबईतल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आज झालेल्या एका समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
2: मालूम है, सब मालूम है, कहाँ जाना है, कैसे जाना है. मैं घर का तो सब जानती हूँ, लेकिन बाहर कहीं जाना होता है ना तो मुझे ये लोग हेल्प कर देते हैं.
3: जी, बहुत अच्छी बात है. तो जब आप घर में चलना फिरना कुछ काम करना होता है तो आप कैसे अंदाजा लगाती हैं, यानी कि आप कदम गिन लेती हैं या आपको एक रोजमर्रा में आपको एक अंदाज हो गया है कि

छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी

0: उत्कर्षा,
1: हॅलो गायत्री,
0: कशी आहेस तू? खूप दिवसाने भेटतोय आपण.
1: एकदम मस्त. तू कशी आहेस?
0: मी पण छान आहे. आणि काय ग, कुठे फिरतेस तू नेमकी? काल परवाच तुझी सोशल मीडियावरची स्टोरी पाहिली. कुठली स्वच्छता मोहीम राबवायला गेली होतीस?
1: ओ अगं, ते तर आपल्या शहरातलं ग.
0: अच्छा.
1: आपण आपल्या युववाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती तर करतच असतो.
0: हो ना, अगदी खरं आहे.
1: त्यामुळे आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने आपल्या युवा वर्गाने आपल्या शहरात स्वच्छता मोहीम बऱ्याच ठिकाणी राबवली होती.
0: ओ,
1: तर मीही सहभागी झाले. आणि असंही मी सिव्हिक सेन्स मला

0: भौतिकशास्त्र शिकायला असल्यापासून पाळते.
1: ओ अच्छा अच्छा आणि बरोबरच आहे ग, पर्यावरणाची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? यावर्षी मान्सून यायला जरा उशीर झाला, पण माणसांनी विकासाच्या नावाखाली सपाट केलेल्या टेकड्यांची, डोंगरांची, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सावली धरणाऱ्या झाडांची, कत्तल केलेल्या जंगलांची मला खूप आठवण येते.
0: हो ग, मलाही.

0: तुला खरं सांगू गायत्री, मला तर भीती वाटायला लागली आहे. पाण्याचा, पर्यावरणाचा, प्राणी पक्ष्यांचा हा जो काही टक्का खालावत जातोय ना, ते बघून आपण लवकरच पृथ्वी नष्ट करणार आणि त्यासोबत आपलेही अस्तित्व संपणार अशी भीती वाटतीय.
1: हो ना गं,
0: पण तुला सांगू, माणसाने जगणं आणि जगू देणं इतकंच जरी केलं ना, तरी ह्या सर्व संकटांवर पर्याय निघू शकतील बरं.
1: हो, त्यामुळेच

0: शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणं म्हणा किंवा वृक्ष लागवड करणं म्हणा, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्लास्टिकचा रोजच्या जीवनात कमी वापर करणं म्हणा, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सर्वांनी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर करणं खूप गरजेचं झालंय.
1: खरंच, त्यामुळेच मी आज आपल्या दोघींशी आणि आपल्या श्रोत्यांशी गप्पा करायला अशाच एका मित्राला बोलवलंय.
0: हो का?
1: त्याचं नाव आहे निखिल खंडेलवाल, जो अशा सर्व मोहिमा आपल्यासारख्याच युवा मित्र मैत्रिणींना एकत्र करून राबवतो. स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, गरजू लोकांना कपडे पुरवणं, शहरात वाचन क्लब चालू करणं, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं, अशा कितीतरी गोष्टी त्याचं फाउंडेशन करतंय.
0: अरे वा, किती इन्स्पायरिंग आहे. आम्हालाही या कामाबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल.
1: हे बघ, आलाच तो. हॅलो निखिल, मी उत्कर्षा, युवावाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये तुझं खूप खूप स्वागत. कसं आहेस? काय म्हणते पाऊस पाणी तुमच्याकडचं?
2: अरे काय उत्कर्षा, तू पण मजा घेत आहेस. आपल्या मराठवाड्यात पाऊस तर नाही, पण प्रदूषण खूप जास्त होतंय सध्या. पावसाचा तर आतापर्यंत फक्त एक दोन वेळेस बघायला मिळाला.
1: बरोबर आहे, पण तुझं फाउंडेशन ह्याच सर्व गोष्टींसाठी काम करत, म्हणजे स्वच्छता मोहिमा राबवतात तुम्ही किंवा वृक्ष लागवड करतात, तर मला सांग तुझं हे फाउंडेशन कसं काम करतं आणि ह्या सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कारण स्वतः सोबत दुसऱ्यांचा विचार करणारी लोक कमीच दिसतात.
2: लोक नक्कीच कमी आहे, पण ती भावना जरा जास्त वाईडली पसरलेली आहे. तर कामाचं स्वरूप असं असतं की आम्ही प्रत्येक रविवारी कोणत्या ना कोणत्या भागात जाऊन स्वच्छता मोहीम राबवतो. स्वच्छता मोहीम सोबत बरेचसे असे ऍक्टिव्हिटीज असतात. पण याचं प्रेरणा कुठून मिळाली, तर प्रेरणास्थान एक छोटंसं आहे. आम्ही कॉलेजला असताना MIT कॉलेजमध्ये शिकलोय, तर त्याच्या बाजूनेच इंद्रायणी नदी वाहायची. तर इंद्रायणीच्या काठाला जाऊन जेव्हा आम्ही बसायचो, तर तेव्हा जो पावसाळ्यानंतरचा जो पार्ट असतो, तर त्याच्यामध्ये तिथे दुर्गंधी असायची, कारण नदी प्रदूषित होती. तर आम्ही ती स्वच्छता मोहीम करायला सुरुवात केलेली आम्ही कॉलेजला असताना, आणि तिथून ती सवय लागत गेली की तुम्हाला आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. तर तेव्हाच आम्ही जेव्हा इथे आलो कोविड नंतर, आणि जेव्हा जॉब मिळाला तर इथे आलो, आणि इथे असं बघायला मिळालं की आपले प्रत्येक जे ट्रेकिंगचे ठिकाण आहेत तिथे खूप जास्त प्लास्टिक आहे, आणि तिथून एक मोटिवेशन भेटलं की चला हे सगळं स्वच्छ करूया. आणि आम्ही असंच गोणी आणि आपले ग्लव्स घेऊन निघालो आणि स्वच्छता करायला सुरुवात केली.
1: मस्त, म्हणजे तू खूप आधीपासून समाज कार्यामध्ये आहे. मग मला सांग, आजपर्यंत तुम्ही कशा आणि कुठे या मोहिमा राबवल्यात?
2: आपल्या शहरात आपण वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या मोहीम राबवतो, ज्याच्यामध्ये मुख्य ठिकाण आपले शहरातले ट्रेकिंग प्लेसेस, हेरिटेज साईट्स, आणि जिथे लोक वॉक करायला येतात ते असतात. आम्ही जागा सगळ्यांच्या हिशोबाने ठरवतो की कोणती जागा जवळ आहे आणि कोणती जागा सगळ्यांना ऍक्सेसिबल असू शकते. त्याच्यामध्ये गोगाबाबा टेकडी आहे, आपल्या शहरातले जे हिली रेंज आहेत तर त्याच्यामध्ये एक एक ठिकाण जिथे लोक नेहमी फिरायला जातात. हिमायत बाग, जे की खूप आपलं हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर तिथे लोक फिरायला पण येतात, पण खूप सारं कचरा सुद्धा करतात. तर आम्ही फिरायला जातो आणि तिथे कचरा साफ करतो. असेच केव्स ची लेणी आहे, तर ती लेणीचा आसपासचा परिसर स्वच्छ करणे. मग जितके तलाव आहेत, तलाव पण आपल्या बायोडायव्हर्सिटी साठी इम्पॉर्टंट आहेत, तर ते आम्ही त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीच्या जागा निवडतो. आणि शहरातील काही मुख्य ठिकाण, जसं क्रांती चौक झालं, तर हे आम्ही कधीतरी वर्षातून एक दोन वेळेस क्लीन करण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथे आधीच एक ऑर्गनायझेशन काम करत असते. तर अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवतो.
1: छान. तर आताच तू म्हटलास की लोक फिरायला जातात आणि कचरा करतात, आणि तुम्ही फिरायला जातात आणि कचरा स्वच्छ करतात. तर तुम्ही जे असं सामाजिक काम करतात तेव्हा लोक सहभागी होतात का? आणि जेव्हा तू असे सगळे कॅम्पेन्स आयोजित करतो तेव्हा युवा वर्गाचा प्रतिसाद कसा असतो?
2: आपल्या शहरात ती क्वांटिटी खूप कमी आहे, पण आहे. आपल्या शहरात लोक किंवा युवा हे सहभाग नोंदवतात आणि ते खूप उत्साहाने काम करतात. जेव्हा आम्ही जातो तर तेव्हा आम्हाला बघून खूप सारे लोक येतात आमच्याकडे की आम्हाला पण जॉईन करायचंय, आम्हाला पण तुमचा भाग बनायचं. तर ते पुढच्या वेळेस किंवा पुढच्या संडेला आमच्या सोबत जोडून जातात आणि योग्य पद्धतीने क्लीनअप मध्ये पार्टिसिपेट करतात. आमच्याकडे मोस्ट ऑफ दी 90% युथ आहेत आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये. तर जेव्हाही युवा आहे तो काहीतरी नवीन आयडियाज घेऊन येतो, नवीन गोष्टी घेऊन येतो, आणि त्या आम्ही इम्प्लिमेंट करायला आम्हाला खूप आवर्जून मज्जा वाटते की आम्ही एक एक गोष्टी इम्प्लिमेंट करत जातो आणि ते खूप उत्साहाने पार्टिसिपेट करून आपलं योगदान देतात. आणि इतक्या सकाळी 7 वाजता उठून कोणताही युवा येतोय, तर ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.
1: बरोबर आहे. खरं तर सगळ्या अशा चळवळी उभं करायला बरीच मॅन पॉवर पण लागते, मोटिवेशन पण लागतं, आणि तुमचे सगळे कॅम्पेन्स

0: अबोलाच्या नंतर एक समाधान सुद्धा मिळतं. तर ही सगळी चळवळ उभी करताना तुला स्वतःमध्ये आणि ह्या कॅम्पेन्समुळे समाजामध्ये काही इम्पॅक्ट दिसून आलेत का, की एखादे असे किस्से आहेत का जे तू आम्हाला सांगू शकशील?
1: स्वतःमध्ये सांगायचं झालं तर एक बोलायला शिकलोय. जेव्हा कॉलेजला असताना इतकं जास्त इंटरॅक्शन नाही केलेलं आहे कोणासोबत, तर ती एक गोष्ट जाणवली. आणि जे स्टेज फिअर होता तर ते सगळं गेलं आणि एक बोलायला शिकलो. तीच मी दुसऱ्यांना आता रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतो की दुसरे जितके पण मुलं येतात आणि कॅम्पेन्समध्ये पार्टिसिपेट करतात तर त्यांना एक समोर येऊन बोलायची संधी देणं, ह्या पद्धतीच्या गोष्टी आम्ही करतो, जेणेकरून त्यांना पण तो फिअर जो मला होता तो त्यांच्या डोक्यातूनही जाईल. आणि हे सगळं करताना खूप सारे असे छोटे छोटे इन्सिडेंट्सेस घडले, कारण कोणालाही आवडणार नाही की त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीमधला कोणीतरी पर्सन जाऊन बाहेर कचरा उचलतोय किंवा क्लीन अप ड्राईव्ह करतोय. तर सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पॅरेंट्स, फॅमिलीज, रिलेटिव्ह, मग त्यांचे आमच्या ओळखीचे असे खूप साऱ्या लोकांनी जेव्हा बघितलं तर आधी खूप सारं रिस्ट्रिक्शन आलं की नाही काय तुम्ही कचरा उचलतायत जाऊन, अशा पद्धतीचे ते बोलायचे. मग त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट टाइम न्यूजपेपरमध्ये नाव आलं आणि फोटो आला की हे लोक स्वच्छता मोहीम करतात, तर तेव्हा तेच लोक होते जे अप्रिशिएट करत होते. आणि बरेचसे लोक येतात समोर आणि बोलतात आम्हाला की तुम्ही काय कचरा उचलतात, आज तुम्ही साफ करणार, उद्या परत हा कचरा तसा येऊन जाईल. तर त्यांना आम्ही एकच सांगतो की हा ठीक आहे, आपण घर पण आपलं असंच करतो ना, घर पण आपण रोज साफ करतो, तर हे पण पर्यावरण आपलं घर आहे, आपण तिथे फिरायला येतोय, मज्जा करायला येतोय, आठवड्यातून एक दिवस इथे घालवतो, तर हे स्वच्छ का नाही ठेवू शकत. तर अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह उत्तर आम्ही देतो. आम्ही कोणासोबत भांडत नाही जेव्हा आम्ही कॅम्पेन्स करतो, एकदम प्रामाणिकपणे त्यांना उत्तर देतो आणि ते पण समजून घेतात. बरेचसे लोक येतात आमची मज्जा घ्यायला येतात, त्यांचे पण आम्ही योग्य पद्धतीने असं प्रामाणिकपणे बोलून करतो.
0: बरोबर आहे तुझं की तुम्ही असे स्वच्छता करतात पण तिथे परत कचरा होतोच. असं झालंय कधी की आता तुम्ही ती जागा स्वच्छ केली आणि परत तिथे आता लोक खूप सजग झाली तिथली आजूबाजूची की त्यांनी तिथे कचरा टाकणं बंद केलं?
1: नाही, असं आतापर्यंत कुठेच झालेलं नाहीये, कारण फिरणारे लोक दुसरीकडून येत असतात फिरायला, तिथे आसपासचे लोक ती जागा स्वच्छ ठेवणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो, पण बाहेरून आलेली मंडळी सगळी ते कचरा पूर्ण पसरवते, तिथे फेकून जातात, त्यांना काही काळजी नसते कारण तिथे डस्टबिन्स पण नसतात, काही सुविधा नसल्यामुळे ते फेकून जातात. पण आता ते पण फेकणारी मोस्टली युवा मंडळीच आहे, जितकी युवा आमच्याकडे आहेत तितकीच युवा मंडळी तिथे फेकत असतात.
0: तुला काय वाटतं ह्यावर अशी काही सोल्युशन्स आहेत का की जी जर आपण केली तर मग थोडासा कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि पर्यावरण स्वच्छ राहायला मदत होईल?
1: फक्त एकच आहे की बिहेवियरल चेंज जो लोकांमध्ये यायला पाहिजे. एक, सगळे लोक आजकाल रील स्क्रॉल करतात, सिविक सेन्स बद्दल बोलतात, पण सिविक सेन्स फॉलो करत नाही. नॉर्मल एक खाली चिप्सचा पॅकेट जर खाऊन तुम्ही फेकून देतायत रस्त्यावर किंवा पुडी खातात फेकून देतायत, तर ते योग्य नाहीये. आणि तीच एक सवय जर बदलली तर बाकी सगळं स्वच्छ होऊन जाईल, पण फक्त ती बदलायला कोणी तयार नाहीये. आणि सहजपणे खाल्लं आणि फेकून दिलं हाच एक मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे सगळ्यांचा.
0: बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपली जेन झी ही पिढी भरकटलेली आणि बेजबाबदार आहे, यावर तुला काय वाटतं?
1: याचं एक उदाहरण देईल मी, आता याबद्दल चर्चा झालीच आहे. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्याच्यानंतर 2 वर्षानंतर एक काका ते आले होते कॅम्पेनला, त्यांनी असं सहजच इंस्टाग्रामवर बघितलं होतं की हे मुलं परिसर स्वच्छ करतात आणि ते आम्ही त्यांच्या भागात गेलेलो त्या दिवशी, तर ते ऑफिसवरून सकाळीच आलेले पण तरी ते आमच्यासोबत जोडलेत. त्यांनी पूर्ण ग्रुप बघितला, आमच्यासोबत क्लीन अप केलं, परिसर स्वच्छ केला आणि शेवटी एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली त्यांनी आमच्याबद्दल. तर त्यात ते मेन्शन केलेलं की आजकालची युवा मंडळी भरकटलेली आहेत, पण काही युवा आहे जे योग्य दिशेवर चालली आहे आणि ती आज सकाळी पाहायला मिळाली आम्हाला. तर ते डिफरन्स आहे की युवा मंडळी चालली आहे, भरकटली आहे ते माहिती आहे आपल्याला, पण काही प्रमाणात तरी आहे कुठेतरी की जे योग्य दिशेने चालली आहे आणि ते योग्य दिशेने वाटचाल करतात त्यालाच युवा मंडळी समजावी असं सगळ्यांना सांगायला.
0: मी असं लिहिलं होतं त्या पोस्ट मध्ये की अगदी सगळेच डायरेक्शनलेस नाहीयेत युवा वर्गातले लोक,
1: काही लोक आहेत जे योग्य डिरेक्शन मध्ये चाललेत.
0: तू आता सोल्युशन म्हणून म्हटलास की बिहेवियर चेंज करणं हेच एक सोल्युशन आहे, पण आपण दिवसभरातून असं काय करू शकतो किंवा युथने असं काय केलं पाहिजे किंवा सर्वांनीच, आता आपला श्रोता वर्ग सुद्धा ऐकत असेल की ज्याच्यामुळे आपण सर्वजण पर्यावरण प्रेमी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू.
1: पर्यावरण प्रेमी होणे म्हणजे डोंगरात जाऊन फोटो काढून येणे इतकंच नाहीये. तर जेव्हा सोल्युशनचा विचार करतो तर तुम्ही आता गडांवर जाणार, आता मॉन्सून सीझन येतोय, गडांवर जाणार, वेगवेगळ्या डोंगरांवर जाणार, व्हॅलीज आहेत, फोर्ट्स आहेत, तिथे जाणार आहेत सगळे लोक फिरायला विकेंड्सला. तर फक्त एकच छोटी गोष्ट आहे की जे त्यांना करायची आहे तर ती आहे प्लास्टिक तिथे जाऊन न फेकणे. बस की तिथे जाऊन बॉटल घेऊन जाणार, पाणी पिणार आणि ते तिथेच फेकून येणार. जस्ट एकच गोष्ट करू शकतात सगळे लोक की बॅग घेऊन जात आहे सोबत, काही ना काही थोडं तरी

0: प्लास्टिक वर्तन खाली आणतायत. जर प्लास्टिक वर्तन खाली आलं तितकेच एक कॉन्ट्रीब्युशन होईल. लोक प्लास्टिकची बॉटल घेतात कुठेतरी दरीमध्ये फेकून देतात, दरीमध्ये उतरून प्लास्टिक काढणं सोपं नाहीये. सोल्युशन तेच आहे की लोकांनी फेकलं नाही पाहिजे. जर फेकणं बंद झालं तर ऑब्व्हियसली बरंचसं काम सॉर्ट आउट होईल. तिथे डस्टबिन ठेवून काही फायदा नाही. इतक्या उंचीवरून कोणीही व्यक्ती ते पूर्ण एखादा वर्कर ते भरलेलं घेऊन नाही येऊ शकत खाली एकटा. तर हे सगळ्यांचं इक्वल जॉब आहे, इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच इंडिव्हिज्युअल की त्यांनी सगळंचं सगळं प्लास्टिक खाली आणावं. आणि तेच एक बिहेवियर चेंज होऊ शकतं आणि ते घडवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार. इतके जास्त सोशल मीडियाचे फोटोज राहतात, व्हिडिओज राहतात, पण ऍक्ट होत नाही. सहजपणे काहीतरी खाऊन फेकणे हा एक सर्वात छोटा सोल्युशन सगळ्यांना वाटतो आणि तेच करत आपली सध्याची जनरेशन.
1: हो ना, अगदी बरोबर. तर आता आपण आता बोललो की तू स्वच्छता मोहीम राबवतोस, त्याच्याबद्दल त्याप्रमाणे तू वृक्ष लागवड पण करतोस, गरजू लोकांना कपडे पण पुरवतोस, शहरात वाचन क्लब सुद्धा तू चालू केलंयस. तर वृक्ष लागवडीबद्दल किंवा तुझ्या बाकी गोष्टींबद्दल, म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी पण तुझं फाउंडेशन काम करतं, तर याच्याबद्दल सांग थोडस काही.
0: तर एक एक गोष्टीला टच करणार. वृक्ष लागवड आम्ही स्वतःहून करतो आणि मेंटेनन्स करायचा प्रयत्न करतो. जिथे पण दुसरे ऑर्गनायझेशन वृक्ष लागवड करतात तिथे हातभार लावतो आमचा, की आम्ही त्यांना पूर्ण समर्स मध्ये पाणी द्यायचं काम असतं. ते खूप मेहनतीचं काम असतं, त्यांच्याकडून होत नाही, त्यांच्या टीम कडून पूर्णपणे. तर आम्ही त्यांना जाऊन हेल्प करतो एका दिवशी की पूर्ण पाणी दिलं, किंवा डिविडिंग करायचे आहे. पावसाळ्यात खूप जास्त गवत उगून जातात तर ते काढण्यासाठी तितका मॅन पॉवर नसतो, तर तेव्हा ते श्रमदानातूनच होतं. तर आम्ही सगळे जाऊन त्यांना तितकी मदत करतो की ते पूर्ण वीड काढून देणे किंवा ह्या गोष्टीचं आम्ही काम करत असतो. आपल्या शहरात डिवायडर्स आहेत, सध्या महानगरपालिका त्यांना पाणी देते, पण बऱ्याच वेळेस मागे एक दोन वर्षात असं झालंय की तिथे पाणी नाही जात होतं, तर आम्ही ते देत होतो की बॉटल्स मध्ये पाणी घेऊन जाणे, कॅन्स मध्ये घेऊन जाणे आणि ते देणे. तर अशा पद्धतीचे वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडच्या अवतीभोवती हे उपक्रम चालतात. महिला सक्षमीकरणच्या हिशोबात आम्ही एक कॅम्पेन सुरू केलं आहे लाल बिंदी नावाचा. मेन्स्युरल हायजीन आणि पॅड डिस्पोजलवर हा उपक्रम राबवला जातो जे शाळेत असतं. तर पूर्णपणे वुमन एम्पॉवरमेंट नसून तो हेल्थ आणि वुमन एम्पॉवरमेंट आहे, की त्यात आम्ही शाळांमध्ये जाऊन जिल्हा परिषद म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जिथे योग्य मार्गदर्शन पोहोचत नाही, तर आमच्या ग्रुपमधून जे डॉक्टर मंडळी आहेत किंवा नर्सिंग फील्डमध्ये आहेत तर ते सगळे हे कॅम्पेन्स राबवतात आणि खूप छान असं ट्रेनिंग घेऊन ते पूर्णपणे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतात. तर तो एक कॅम्पेन आहे. तिसरा आहे वाचन क्लब. आमच्या आता वाचन क्लबला वर्ष झालंय, वर्षापेक्षा जास्त झालंय, आणि आम्ही ते प्रत्येक संडेला इव्हिनिंगला राबवतो. एका ठिकाणी सगळे येतात, बसतात, आपापलं पुस्तक घेऊन येतात, वाचतात. ती वाचनाची आवड निर्माण होते लोकांमध्ये, धीरे धीरे सुरू आहे की लोकांनी आपल्या बुक्स संपवल्यात जे की त्यांना पॉसिबल नव्हतं घरी बसून वाचणं, तर ते तिथे बसून प्रॉपरली ते संपवतात आणि एक प्लॅटफॉर्म भेटतो त्यांना पण त्यांचं लिखाण सादर करण्यासाठी, की तिथे येऊन ते आपलं जे पण लिहिलेलं आहे ते समोर सगळ्यांसमोर मांडतात, बोलतात आणि चांगल्या पद्धतीने इंटरॅक्शन होतं. तर तो एक ग्रुप पूर्णपणे वेगळा आहे जो प्रत्येक संडेच्या इव्हिनिंगला चालतो. अशा पद्धतीचे छोटे छोटे किंवा मोठे ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. एक आहे अजून की जे कपडे वाटण्याचं काम आहे. तर आपल्या शहरात सध्या कपडे द्यायचं म्हटलं तर कुठे द्यायचं हे कोणाला माहिती नाही, की कपडे आहे आपल्याकडे आज घरी जे की आपण वापरत नाही तर ते कुठे देणार. तर त्याच्यासाठी आता सध्या थोडे थोडे इनिशिएटिव्ह बाहेर येत आहेत, पण हे मागील 3 वर्षापासून नव्हतं. तर आम्ही जितके पण शहरातले कपडे आहेत ते कलेक्ट करायचे आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवायचं. तर आम्ही पूर्ण शहरात वेगवेगळे कलेक्शन स्पॉट्स बनवायचो प्रत्येक एरियामध्ये, ते कलेक्ट करायचे. सगळे व्हॉलेंटियर्स मिळून आपल्या ऑफिस नंतर संध्याकाळी येतात आणि ते सगळं सॉर्ट करतात, पॅक करतात आणि योग्य ठिकाणी, म्हणजे लेबर क्लास जो लेबर असतात, स्ट्रीट वेंडर्स असतात, जे सगळे चांगले कपडे असतात आपल्याला पण माहिती की आपण घालत नाही, ते असेच फेकून देत असतो, तर ते प्रॉपर धुवून ड्रायक्लीन करून पॅक करून आम्ही ते पोहोचवतो. त्याच्यासोबत फराळ असतो, कारण ते दिवाळीत आम्ही हा उपक्रम राबवतो, तर फराळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देऊन आम्ही त्यांची पण दिवाळी थोडीशी चांगली बनवण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्यांमधून.
1: हे खरंच खूप भारी आहे. आता तू एवढ्या सर्व गोष्टी करतोस, इतक्या सर्व गोष्टी केल्या आहेत, आता पुढे तुझे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? तू समाज कार्यामध्ये अजून काय करायला, काय करण्यासाठी इच्छुक आहेस?
0: असा काही विचार नाही केलाय. जे पण आयडियाज, हे जे पण आता कॅम्पेन्स मी सगळे सांगितले, हे सगळ्यांनी मिळून सुरू केलेले आहेत आमच्या ग्रुपमध्ये. एक एक इंडिव्हिज्युअल येतं काहीतरी आयडिया घेऊन, आम्ही ती एका ठिकाणी लिहितो आणि त्याला इम्प्लिमेंट करतो. अशा पद्धतीचं हे सगळं सुरू आहे आणि हे खूप चांगलं सुरू आहे. आम्ही लीडर्स घडवतोय. दॅट्स व्हॉट आय थिंक, की तिथे एक आहे फ्युचर, की आम्ही एक एक गोष्टींमध्ये एक एक जण तयार करतोय की तो लीडर बनतोय, तो समोर येऊन बोलतोय, तो काहीतरी नवीन उपक्रम हाती घेतोय आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवतोय. तर जशा पद्धतीने माझी ग्रोथ झाली इंडिव्हिज्युअल लेवलवर, तर तशी मी सगळ्यांची बघतोय आणि तोच एक फ्युचर गोल.

0: ठरवलंय सध्या की जर कोणी काहीतरी आयडिया घेऊन येतोय तर त्याला जमवायचं, त्याला पूर्णपणे प्लॅन करायचं पेपरवर आणि ती एक्झिक्यूट करायची त्याच पर्सनच्या मदतीने. तर तेच आहे एक फ्युचर गोल. असं काही स्पेसिफिक दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज नाहीये, पण जितके पण येतील, जितके पण सगळे लोक सांगतील, त्याचं आम्ही इम्प्लिमेंट करणार आणि योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करणार.
1: नक्कीच. तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांना ना प्लॅटफॉर्म नसतं. करण्याची खूप इच्छा असते सामाजिक कार्य, पर्यावरणासाठी बऱ्याच गोष्टी, पण प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर तू काय संदेश देशील युवा वर्गाला किंवा ज्या लोकांना पर्यावरणासाठी काही गोष्टी करायच्या आहेत, की इंडिव्हिज्युअल लेवलवर सुरुवात करण्यासाठी किंवा मोठा प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी?
0: तर आमच्या फाउंडेशनचं नाव संभाजीनगर ब्लॉगर्स आहे. हा ग्रुप नेहमीच एक ओपन ग्रुप राहिला ज्यामध्ये सगळे लोक येऊन आपलं आपलं गोष्टी घडवू शकतात. तर बऱ्याचशा लोकांना जेव्हा आमचा ग्रुप जॉईन करतात तेव्हा असं येतं की अरे आम्हाला माहिती नव्हतं, की आम्हाला पण स्वतःहून इच्छा होती पण आम्ही एकटं कसं करावं हे माहिती नव्हतं. तर हा एक ग्रुप असा बनलाय की तुम्ही येऊ शकतात, कॉन्ट्रीब्युट करू शकतात सोसायटीसाठी. तुम्हाला पैसे द्यायचे नाही, तुम्हाला फक्त टाइम द्यायचा आहे तुमचा आणि तुम्ही एक चांगलं काम करू शकतात. सो दिस इज अ प्लॅटफॉर्म आणि हा ओपन आहे. जे सगळे इनिशिएटिव्ह मी आता सांगितले तर ते सगळे ग्रुपमधून येऊन

0: करण्याची खूप इच्छा असते, सामाजिक कार्य, पर्यावरणासाठी बऱ्याच गोष्टी, पण प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर तू काय संदेश देशील युवा वर्गाला किंवा ज्या लोकांना पर्यावरणासाठी काही गोष्टी करायच्या आहेत, की इंडिव्हिज्युअल लेवलवर सुरुवात करण्यासाठी किंवा मोठा प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी?
1: तर आमच्या फाउंडेशनचं नाव संभाजीनगर ब्लॉगर्स आहे. हा ग्रुप नेहमीच एक ओपन ग्रुप राहिला आहे, ज्यामध्ये सगळे लोक येऊन आपलं आपलं गोष्टी घडवू शकतात. तर बऱ्याचशा लोकांना जेव्हा आमचा ग्रुप जॉईन करतात तेव्हा असं येतं की अरे आम्हाला माहिती नव्हतं, की आम्हाला पण स्वतःहून इच्छा होती पण आम्ही एकटं कसं करावं हे माहिती नव्हतं. तर हा एक ग्रुप असा बनलाय की तुम्ही येऊ शकतात, कॉन्ट्रीब्युट करू शकतात सोसायटीसाठी. तुम्हाला पैसे द्यायचे नाही, तुम्हाला फक्त टाइम द्यायचा आहे तुमचा, आणि तुम्ही एक चांगलं काम करू शकतात. सो दिस इज अ प्लॅटफॉर्म आणि हा ओपन आहे. जे सगळे इनिशिएटिव्ह मी आता सांगितलं तर ते सगळे ग्रुपमधून येऊन त्यांनी स्वतः घडवलेले इनिशिएटिव्ह आहेत, आणि त्याच पद्धतीचं काम पुढे घडत राहावं हेच आहे की सगळ्यांना तो प्लॅटफॉर्म भेटावा, त्यांनी ती मेहनत घ्यावी आणि त्याला पुढे घेऊन जावं, तर योग्य पद्धतीने ते डायरेक्शन देण्यात येईल. आता राहिली गोष्ट की त्यांना ते स्वतःला ग्रो करण्याची, तर आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे आधीपासून खूप सेटल्ड आहेत बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये. तर एक तो मोटिवेशन फॅक्टर आणि गायडन्स फॅक्टर तो आमच्या ग्रुपमध्ये आधीपासून आहे, जो नवीन लोकांना देतो, तर ग्रो होण्यामध्ये अजून चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते.
0: निखिल, तुझं काम खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आय होप आपल्याला ऐकणारी बरीच श्रोते मित्रमैत्रिणी त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करतील, नैसर्गिक साधनांचा जपून उपयोग करायला लागतील. तू युवावाणीमध्ये आल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार.
1: हो धन्यवाद उत्कर्ष, तुमच्यासोबत बोलून पण खूप छान वाटलं. आणि प्लास्टिक बॅग बँड ह्या अनुषंगाने मी एक छोटासा संदेश देतो की लोकांनी प्लास्टिक कमी वापरावंच, पण ते योग्य पद्धतीने त्याचं नंतर डिस्पोज व्हावं हे बघायला पाहिजे, की योग्य ठिकाणी जसं की ते डस्टबिन मध्ये पोहोचायला पाहिजे, कुठल्याही झाडाझुडपात किंवा फोर्ट्सवर किंवा ट्रेकिंगच्या ठिकाणी नाही, तर एका चांगल्या डस्टबिन मध्ये त्याचं शेवट आहे तर तिथेच पोहोचवावं. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू सो मच निखिल. तर मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल ह्याच्याशी उत्कर्षाने साधलेला संवाद, आणि मला खात्री आहे की तुम्हालाही नक्कीच आवडला असेल. आणि खरंच आहे उत्कर्षा, तू जसं म्हणालीस ना की त्याने इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांसाठी, युवकांसाठी, अगदी इन्स्पायरिंग आहे बरं का. हो ना ग, आणि आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने जितक्या पण श्रोत्यांनी आपल्या दोघींना आणि त्याच्या कामाबद्दलच्या सर्व गोष्टींना ऐकलं, ती सर्व लोक इन्स्पायर होतील आणि प्लास्टिकचा वापर कमी करतील, पर्यावरणाची काळजी घ्यायला लागतील, अशी आपण नक्कीच आशा करूयात.
2: अगदी अगदी. तर मित्रांनो, वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत.
0: पण त्याआधी ना आपण आपल्या मित्रमैत्रिणींसाठी एखादं छानसं गाणं लावूयात. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा युववाणी.

0: तर मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजित पनसोडे, आता मी उत्कर्षा चित्ते
0: आणि मी गायत्री देवडे
1: तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.
0: बाय बाय
1: बाय.

0: ecinet.gov.in किंवा ecinet ऍपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. ॲट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये

0: तास नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी. गृहविभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत, कार्यपद्धतीत बदल करावेत, साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरण सेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या. त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीनं केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे, गगनबावडा, कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणेपूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार

0: पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतःजवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:53 होत आहेत. ऐकूयात काही संदेश.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाए.
4: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: भटक्या कुत्र्या.

0: श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे आजचं विधिमंडळ समालोचन या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सना बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड, मुलुंड आणि माहूल येथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरू केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार मुरजी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरू असल्याचंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल.

0: मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी यासंदर्भात अबू आझमी यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही, तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA चे विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थेची दुरावस्था, प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलद गतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं, मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून 2-2 तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशु रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता, मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी

0: 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ESI रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध MBBS डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल. तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते. मंत्री आंबेडकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत, तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं, त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम, उपकरणे, मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धा, उल्हासनगर, अकोला, वाशिम, यवतमाळ, जळगाव आदी जिल्ह्यात रखडलेली रुग्णालये लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या महाबळेश्वरवाडी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील कथित कर्ज गैरव्यवहाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची 7 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यमंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसांच्या चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आत्ताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं.

लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताचा पण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रद्धेहो मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आदरात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सायंकाळचे ठीक 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमच्या ग्रामीण कष्टकरी बंधू भगिनींसाठीचा आवडता कार्यक्रम ग्रामीण संवाद.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, ग्रामीण संवाद या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. ग्रामीण संवाद या कार्यक्रमात आता ऐकूयात कृषितंत्र या सदरात कुक्कुटपालन एक शेतीपूरक व्यवसाय याविषयी प्राध्यापक डॉक्टर प्रांजली मेश्राम यांनी दिलेली माहिती. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी.
1: नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो, मी डॉक्टर प्रांजली भाऊदास मेश्राम, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय धुळे, आजच्या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते आहे. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि शेतकरी बांधवांकरिता उत्पन्न वर्धन करणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत, कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री फार्मिंग. भारतीय शेती आज विविध आव्हानांना सामोरी जात आहे. हवामानातील अनिश्चितता, पावसाचा ताण, पिकां किमतीतील अस्थिरता, मजुरीची कमी उपलब्धता इत्यादी. अशा वेळी शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय स्वीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यातीलच सर्वात यशस्वी, शाश्वत, कमी गुंतवणुकीत सुरू होऊ शकणारा आणि वर्षभर बाजारात मागणी असणारा व्यवसाय म्हणजेच कुक्कुटपालन. कुक्कुटपालन केवळ अंडे किंवा मांस उत्पादनापुरते मर्यादित नसून कुटुंबाच्या पोषणासाठी, महिलांच्या रोजगारासाठी, युवकांच्या स्वावलंबनासाठी तसेच देशाच्या प्रथिन सुरक्षेसाठीही अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. आता आपण कुक्कुटपालनाचे महत्व बघणार आहोत. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येला पुरेसे प्रथिने पुरवण्यासाठी अंडे आणि कुक्कुट मांसाचा मोठा वाटा आहे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा

देश आहे आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येला पुरेसे प्रथिने पुरवण्यासाठी अंडे किंवा चिकनचा मोठा वाटा आहे. आजच्या ग्राहकांना स्वच्छ, पौष्टिक, परवडणारे आणि ताजे अन्न हवे असते. या सर्व गरजा पूर्ण करणारा पदार्थ म्हणजेच अंडे आणि चिकन. अंडी यांना आपण कम्प्लीट फूड म्हणूनही ओळखतो. त्यात प्रथिने, चरबी, कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्वे सर्व काही असते. आणि चिकन हे उच्च दर्जाचे प्रथिने, कमी चरबी, लोह, जस्त, जीवनसत्व, बी कॉम्प्लेक्स मुबलक प्रमाणात असते. म्हणूनच अंडी व चिकनची मागणी ही वर्षभर स्थिर असते. हीच मागणी शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न देते आणि त्यामुळे कुक्कुटपालन हा पूरक आणि स्थिर व्यवसाय ठरतो. आता भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा आणि अंड उत्पादन करणारा देश आणि पाचवा सर्वात मोठा ब्रॉयलर उत्पादन करता आहे. आता पोल्ट्री चिकन हे भारतातील एकूण मांस उत्पादनाच्या 50% आहे. जसं की कोरोना महामारीनंतर जगभरातील लोकांनी आरोग्य रोग प्रतिकारक शक्ती आणि पोषण यांना सर्वात जास्त महत्त्व दिलेले आहे. ते आपण बघितलेलेच आहे. त्यामध्ये अंडी आणि चिकन हे सर्वात जास्त लोकप्रिय आणि उपयुक्त अन्न ठरलेले आहे. भारतात सध्या दरवर्षी 15 कोटी टनाहूनही अधिक अंडी आणि 6 दशलक्ष टन पोल्ट्री चिकन उत्पादित होते. जसं की आपण बघायला गेलं तर कमी जागेत पण शेतकरी बंधूंनो याचा व्यवसाय करू शकता. जसं की 10 बाय 12 फूट जागेतसुद्धा 100 ते 150 कोंबड्यांचे पालन करणे शक्य आहे आणि यामुळं झटपट उत्पन्न पण मिळतं. ब्रॉयलर कोंबड्या 45 दिवसात विक्रीस तयार होतात तर लेयर ह्या कोंबड्या 18 ते 20 आठवड्यामध्ये अंडी देण्यास सुरुवात करतात. कुक्कुटपालन हे महिलांसाठी पण उपयुक्त चालणारा व्यवसाय आहे आणि या व्यवसायाची मागणी ही सतत वाढणारी आहे. यामध्ये प्रथिनेयुक्त अन्नाची गरज वाढते, त्यामुळं अंडी व मांसाची बाजारात कायम मागणी असते. हा व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय असणारा एक व्यवसाय आहे, ज्यामध्ये शेडमधून मिळणारे कोंबडी खत हे उच्च प्रतीचे विकले जाऊ शकते आणि त्याचाच वापर शेतकऱ्यांना उत्तम सेंद्रिय खत म्हणून पण होऊ शकतो आणि यामुळं जमिनीचे उत्पादन वाढण्यास योग्य मदत होते. आता आपण बघूयात कुक्कुटपालनाचे किंवा कोंबडी पालनाचे प्रकार. यामध्ये पाहायला गेलं तर कुक्कुटपालनाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. एक म्हणजेच ब्रॉयलर पालन, त्याला आपण ब्रॉयलर रिअरिंग पण म्हणतो. दुसरं म्हणजे लेयर पालन आणि तिसरं म्हणजे देशी कडकनाथ किंवा स्वदेशी जातींच्या कोंबड्यांचे पालन करणं. तर ब्रॉयलर पालनाचा जर विचार करायला गेलं, ब्रॉयलर पालन यांचा उद्देश मांस उत्पादनासाठी केला जातो. यामध्ये या जागतिक जातींमध्ये कॉब, रॉस, वेनकॉब या जाती आहेत. साधारणतः 2.5 ते 2.5 किलो वजन याप्रमाणे 40 ते 45 दिवसात या कोंबड्या उत्पादनासाठी येतात आणि कमी कालावधीमध्ये जलद नफा आपल्याला देतात. लेयर पालन या कोंबड्या शक्यतो साधारणतः अंडे किंवा अंड्यांसाठी यांचं पालन केलं जातं आणि या कोंबड्या दिवसाला 1 अंडी देऊ शकतात. म्हणजेच 1 वर्षात 300 पर्यंत अंडी उत्पादन लेयर पालन केलं जातं आणि याचं उत्पादन सातत्यपूर्ण आहे. जागतिक जातींपैकी लेयर पालनाच्या जाती लोहमॅन किंवा BV300, हायलाईन, लेगहॉर्न या जाती आहेत. 1 कोंबडी वर्षाला 360 ते 300 अंडी देते. आता तिसरं म्हणजे देशी कडकनाथ किंवा स्वदेशी जाती. या देशी कोंबड्यांच्या मांसाला जास्त मागणी आहे. यांचा दर पण जास्त मिळतो आणि रोग प्रतिकारक शक्ती पण चांगली असते. आता भारतातील काही जातींपैकी गिरीराजा, जसे की गिरीराणी, कडकनाथ, निकोबारी, वनराजा ह्या काही जाती आहेत आणि यांचं उत्पादन सरासरी 100 ते 200 अंडे प्रतिवर्ष असं स्थिर उत्पादन आपल्याला मिळतो. आता बघूया पोल्ट्रीचे शेड व्यवस्थापन. जसं मनुष्याला चांगले घर असणे आवश्यक आहे, तसेच कुक्कुटांसाठी किंवा कोंबड्यांसाठी योग्य शेड असणे पण अत्यंत महत्त्वाचे आहे. आता या शेडचे महत्त्व काय? तर तापमान, वारा हे ओलाव्याचे नियंत्रण करतं, रोग नियंत्रण करतं. उत्पादनात यामुळे काय होते? तर वाढ होते. आणि योग्य शेड हा पोल्ट्री व्यवसायाचा काय आहे? पाया आहे. आपण बघूयात शेडचे प्रकार. यामध्ये डीप लिटर पद्धत, जसं जमिनीवर भुसा किंवा करवत ही एक टाकून कोंबड्यांचं पालन करणं आणि ही एक स्वस्त आणि सोपी पद्धत आहे. आणि दुसरी म्हणजे केज पद्धत. यामध्ये लेयरला प्राधान्य दिलं जातं. स्वच्छ अंडी किंवा मोठ्या प्रमाणात शेडसाठी या प्रकाराचा

वापर केला जातो. आता शेडसाठी आवश्यक बाबी ते म्हणजे पूर्व पश्चिम दिशेचा उभा शेड असावा, तो हवेशीर आणि कोरडे वातावरणात असावा. कोंबड्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्धता करून द्यावे. शेडचं तापमान 22 ते 28 डिग्री असा असावं आणि उंदरांपासून त्याचे संरक्षण झालेले असावे. लिटर हा 4 ते 6 इंच असावा. जर योग्य शेड असेल तर कमी रोग होईल आणि आपल्याला जास्त उत्पादन किंवा भरभरून उत्पादन मिळेल. आतील हवेशीर वातावरण म्हणजे उष्णता बाहेर जाण्यास योग्य जागा असावी. तापमान नियंत्रण म्हणजेच चिमुकल्या पिल्ल्यांना 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान लागते, त्यामध्ये हळूहळू घट केली जाते. आता बेडिंग मटेरियल, जसे की आपण बघितले जमिनीवर लिटर किंवा भुसा, ही एक स्वस्त आणि सोपी पद्धत आहे. त्यामध्ये तुम्ही भुसा, तांदूळ, टरफले, पेंढा असा वापरू शकता. जमिनीची स्वच्छता, जर नियमितपणे जमिनीची स्वच्छता केली तर अमोनियाचं प्रमाण कमी होतं. आणि प्रकाश व्यवस्था, अंडे देणाऱ्या कोंबड्यांमध्ये 16 तास प्रकाश आवश्यक आहे. शेडसाठी योग्य पाणी पुरवठा करावा. खाद्य व पोषण, आहार हा पक्ष्यांच्या उत्पादनात सर्वात मोठा खर्च असून सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कुक्कुटपालनातील सगळ्यात मोठा खर्च हा खाद्यावर होतो. सरासरी तो एकूण पोल्ट्री खर्चाच्या 70% इथपर्यंत होतो. आता आहारातील काही घटक म्हणजे प्रथिने असतील, ऊर्जा असेल, खनिजे असतील, जीवनसत्वे असतील, हे वेगवेगळ्या प्रकारच्या जसं की सोयाबीन, मका, गहू, तांदूळ, विटॅमिन्स, बी कॉम्प्लेक्स यामधून भागवले जातात. आता लेयरचा आहार बघायला गेलं तर त्याच्यामध्ये 3 पद्धती असतात. स्टार्टर हे 8 आठवड्यापर्यंत दिलं जातं, ग्रोवर हे 9 ते 20 आठवड्यापर्यंत दिलं जातं आणि लेयर हे 21 आठवडे ते उत्पादन जोपर्यंत आपल्याला पाहिजे तोपर्यंत दिलं जातं. आता ब्रॉयलरचा आहार हा यामध्ये 3 प्रकार आहेत, एक प्री स्टार्टर, एक स्टार्टर आणि एक फिनिशर. इतर महत्त्वाचे मुद्दे म्हणजे नेहमी कोंबड्यांना ताजे फीड द्यावे, पाण्याची मुबलक व्यवस्था करावी, आहारात अचानक बदल करू नये. योग्य आहार दिलं तर वजनात वाढ होते, वजनात वाढ झाली तर अंड्यात वाढ होईल आणि अंड्यात वाढ झाली तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला योग्य नफा मिळेल. चला तर आपण आता बघूयात फीडचे प्रकार. प्री स्टार्टर फीड हा फीड पिल्ल्यांना पहिल्या 7 ते 10 दिवसांसाठी दिले जाते. उच्च ऊर्जा, पचण्यास सोपे घटक असतात. पचन संस्था मजबूत करण्यासाठी, जलद वाढ व रोग प्रतिबंधासाठी उपयुक्त असा हा प्री स्टार्टर फीड असतो. दुसरं म्हणजे स्टार्टर फीड, यामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवले जाते. हे 3 आठवडे वयोगटातील पिल्लांसाठी दिले जाते. प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, त्यामध्ये 20 ते 24% प्रथिने असतात आणि यामुळं वेगाने शरीर वाढ होण्यासाठी आणि स्नायू बांधणीसाठी हे स्टार्टर फीड अतिशय महत्त्वाचे आहे. नंतर ग्रोवर फीड, हे फीड 4 ते 6 आठवडे वयोगटातील पोल्ट्रीसाठी दिले जाते. यालाच आपण संतुलित आहार असं म्हणतो. ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे यांचे संतुलित मिश्रण आहे. वजन वाढ, हाडांची वाढ, एकूण शरीर विकास यासाठी हे उपयुक्त आहे. आता फिनिशर फीड, फिनिशर फीड हे मांस उत्पादनासाठी शेवटच्या 2 आठवड्यात दिले जाते. ऊर्जा जास्त आणि प्रथिने मध्यम प्रमाणात मांस उत्पादन वाढविण्यासाठी, अंतिम वजन जास्त करण्यासाठी हे उपयुक्त आहे. लेयर मॅश हे अंड्यांसाठी कॅल्शियमयुक्त अंडे देणाऱ्या कोंबड्यांसाठी 3 ते 5% जास्त प्रमाणामध्ये असते. अंड्यांच्या कवचाची मजबूती, आकार आणि हे उत्पादन वाढवते. कोंबड्यांचे पोषणाचं जर विचार केलं तर त्यांना 18 ते 22% प्रथिने, 2600 ते 3000 कॅलरीज ऊर्जा, 3.5 ते 4% कॅल्शियम, ए डी ई के बी कॉम्प्लेक्स अशी जीवनसत्वे लागतात. पाण्याचं व्यवस्थापन, दररोज पाणी हवे तेवढे द्यावे, त्यासाठी ऑटोमॅटिक पाणी पुरवठा करावा. पाणी स्वच्छ आणि गाळणीतून गेलेले द्यावे. रोग व त्यांचे नियंत्रण, रोग हे कुक्कुटपालनातील सर्वात मोठे आव्हान आहे. कोंबड्यांमध्ये रोग नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. पोल्ट्रीमध्ये अनेक प्रकारचे आजार आहेत, ज्यात प्रामुख्याने राणीखेत, गंबोरो, मारेक, फाऊल पॉक्स, काही श्वसनाचे रोग. यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणजेच वेळेवर लसीकरण करणे, शेडमधील स्वच्छता ठेवणे. शेडमध्ये बायोसिक्युरिटी म्हणजेच जैवसुरक्षा चांगली असेल तर रोग जवळजवळ होत नाहीत. मृत पक्षी योग्य पद्धतीने नष्ट करणे. शेडमध्ये प्रवेश मर्यादित ठेवणे. पाहायला आलेल्यांना एंट्री न देणे किंवा आतमध्ये येऊ

देणे, पाण्यात औषधे, व्हिटॅमिन कॉम्प्लेक्स देणे, लसीकरण व त्याचा शेड्यूल, पहिल्या दिवसाला मॅरेक्स ही लस द्यावी, दुसऱ्या आठवड्याला लॅसोटा ही लस द्यावी, 14व्या दिवशी बुरसल डोस द्यावं म्हणजेच गंबोरो, आणि 16व्या दिवशी गंबोरो बूस्टर डोस द्यावं. कुक्कुट उत्पादनांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. जसं की अंडी बाजारात अंड्यांची दररोज विक्री होते, त्यामुळं स्थिर उत्पन्न होतो आणि यामुळे विविध उत्पादने जसे की उकडलेली अंडी, केक, उद्योग, बेकरींसाठी यांचा वापर केला जातो. ब्रॉयलरच्या बाजारामध्ये साधारणत 1.5 ते 2.5 किलो वजनाचे पक्षी 35 ते 45 दिवसात विक्रीसाठी झटपट उपलब्ध होतात आणि यांचं उत्पन्न पण झटपट असतो. देशी कोंबडी बाजारात दर जास्त मिळतो आणि विशेष ग्राहक वर्गांना देशी कोंबड्यांपासून चांगलं उत्पन्न मिळतो. आता खत, कुक्कुट किंवा कोंबडी पालनामधून खत हा शेतीसाठी उत्कृष्ट आहे. कुक्कुटपालनातून दिवसेंदिवस उत्पन्न आणि चांगला नफा मिळतो. आर्थिक बाबी व नफा, मी आता तुम्हाला 1000 पक्ष्यांच्या ब्रॉयलर फार्मचे उदाहरण देते. जसं की 30,000 पिल्ले, 1,20,000 खाद्य, 10,000 औषधे आणि 8,000 मजुरी, इतर खर्च 10,000, एकूण खर्च झालाय 1,78,000 आणि उत्पन्न 950 पक्षी इंटू 100, एका पक्ष्याच्या पाठीमागं 100 रुपये जर तुम्हाला नफा झालं तरी 95,000 रुपये हा तुमचा निव्वळ नफा आहे आणि खत विक्रीचे 10,000 रुपये म्हणजे एकूण नफा 1,95,000 तुम्हाला प्रति बॅचला मिळेल. तेच लेअरमध्ये पाहायला गेलं तर वार्षिक 300 अंडी इंटू 10,000 कोंबड्या म्हणजेच 30 लाख अंडी उत्पन्न अंदाजे आहे. तर याचाच 1 ते साधारणतः 1.5 ते 2 कोटी एकूण नफा असेल. आता शेतकरी बंधूंनो, यासाठी काही सरकारी योजनाही आहेत. कुक्कुटपालन प्रोत्साहनासाठी सरकारच्या विविध योजना आहेत आणि त्या योजना शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. आता जसं की तुम्ही नाबार्डमधून पोल्ट्री लोन घेऊ शकता, प्रधानमंत्री मत्स्य व पशुसंवर्धन योजना आहे, राज्य सरकारच्याही पोल्ट्री प्रोत्साहन योजना आहेत, पशुसंवर्धन विभागाचे काही अनुदान आहेत, अल्पभूधारकांसाठी 25 ते 35% अनुदान आहे, ग्रामीण भागातील पोल्ट्री वेंचर कॅपिटल फंडमधूनही तुम्हाला कर्ज मिळू शकतो आणि महिला व युवकांसाठीही योजना आहेत. आता कुक्कुटपालनातील भविष्यातील काही संधी, जसं की अंड्याची प्रोसेसिंग, याच्यामधून पावडर किंवा लिक्विड एग आपण तयार करू शकतो, सेंद्रिय देशी कोंबडी पालन करू शकतो, पोल्ट्री फीड उत्पादन करू शकतो, कोंबडीपासून खत विक्री, खत पण ते पण तुम्ही एक करू शकता आणि पोल्ट्री उपकरणे यांचे उत्पादन करू शकता. शेतकरी बंधूंनो, कुक्कुटपालन हा आजच्या काळातील सर्वात फायदेशीर, शाश्वत आणि कमी जोखमीचा व्यवसाय आहे. महिलांना, युवकांना आणि शेतकऱ्यांना हा व्यवसाय घरबसल्या करता येतो. पण त्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी याप्रमाणे आहेत. जसं की प्रमाणित हॅचरीमधून पिल्ले घ्या, शेडचे स्थान आणि रचना किंवा शेड हा उत्तम वायुविजन असलेले किंवा उंच जागी बांधावे. पूर्व पश्चिम दिशेत शेड ठेवल्यास सूर्यकिरणांचा ताप कमी लागतो. जमिनीपासून शेड किमान 2 ते 3 फूट उंच ठेवावा आणि शेड भोवती स्वच्छता आणि कीड नियंत्रण राखणे हे अत्यावश्यक आहे. तसंच चांगल्या जातींची पिल्ले निवडा. नेहमी सरकारी संस्था किंवा मान्यताप्राप्त हॅचरीची पिल्ले घ्यावीत. पिल्ले ही सक्रिय, डोळे चमकदार, कोरडी नाभी असलेली निवडावीत. जसं की ब्रॉयलरसाठी कॉब, रोस, हॅबर्ड, लेअरसाठी BV300, लोहमन आणि ISA ब्राऊन. तापमान आणि ब्रुडिंग व्यवस्थापन, हे पहिले 7 दिवस तापमान 32 ते 34 डिग्री ठेवावे. तापमान हळूहळू प्रत्येक आठवड्याला 2 ते 3 डिग्रीने कमी करावे आणि पिल्ल्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवावं. एकीकडे जमा होत असतील तर थंडी आणि फैलत असतील तर उष्णता, हे लक्षात ठेवावे. आणि पिल्ल्यांचे योग्य आहार व्यवस्थापन म्हणजेच चांगल्या दर्जाचे बॅलेन्स फीड देणे आवश्यक आहे. नेहमी त्यांना ताजे पाणी उपलब्ध ठेवावेत. पाण्यात वेळोवेळी व्हिटॅमिन्स, इलेक्ट्रोलाइट्स हे द्यावेत. त्यामुळे काय होतं तर उष्णतेला कंट्रोल होतं. आणि शेडमध्ये बाहेरील लोकांचा प्रवेश कमी ठेवावा. शेडमध्ये प्रवेश करताना पायधोबी वापरावी. मृत पक्षी त्वरित खोल खड्ड्यात चुना वापरून पुरावेत. लसीकरण वेळेवर करावा. संगणकीय नोंदणी ठेवावी. कुक्कुट

0: म्हणजेच नियमित उत्पन्न, कमी गुंतवणूक, जास्त नफा आणि वर्षभर काम। शेतकरी बंधूंनो, पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह। मी प्रांजली मेश्राम आजच्या कार्यक्रमातून निरोप घेते, नमस्कार।
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषी तंत्र या सदरात कुक्कुटपालन एक शेतीपूरक व्यवसाय याविषयी प्राध्यापक डॉक्टर प्रांजली मेश्राम यांनी दिलेली माहिती ऐकलीत। सादर करते होते सुमित सूर्यवंशी। शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 5 दिवस धुळे परिसरात हवामान याप्रमाणे राहील। कमाल तापमान 35° सेल्सिअस ते किमान तापमान 28° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। हवेतील आर्द्रता सकाळी 84% इतकी होती तर दुपारी सापेक्ष आर्द्रता 63% इतकी नोंदवण्यात आली। वाऱ्याचा वेग ताशी 20 किलोमीटर वेगाने वाहील।

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा संदेश. पावसाची सुरुवात झाल्यानंतर किमान 80 ते 100 मिली पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकाची पेरणी करावी. पीक निहाय खरीप पिकाच्या पेरणीचा कालावधी 7 ते 15 जुलैपर्यंत असल्याने जमिनीमध्ये पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकरी बंधूंनो,

खरीप नियोजन करत असताना जमिनीची खोली लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकाचं नियोजन केल्यास अवर्षण वर्षी उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. उपलब्ध जमिनीनुसार पीक आणि वाणाची निवड करावी. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. कमी कालावधीत तसेच कमी पाण्यावर येणाऱ्या वाणांचा वापर करावा. पाण्याचा आणि तापमानाचा ताण सहनशील पिके आणि त्याचे वाण वापरावेत. पिकाची पेरणी ट्रॅक्टर चलित BBF पेरणी यंत्राने रुंदसरी वरंबा BBF पद्धतीने करावी. पावसाच्या पाण्याची साठवण करत असताना शेततळे कंपार्टमेंट बंडिंग सरी वरंबा पद्धती अशा पद्धतींचा वापर करावा. ओलावा संवर्धन करण्यासाठी आच्छादन कोळपणी तण नियंत्रण करावे. ठिबक तसेच तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. संतुलित खत व्यवस्थापन पत्रिकेचा खत व्यवस्थापनासाठी वापर करावा. जिल्हानिहाय कृषी हवामान आधारित हवामान सल्ल्याचे नियमित पालन करावे. रस शोषक किडींच्या जैविक नियंत्रणासाठी पिकांच्या अवस्थेनुसार पिवळे चिकट सापळे सापळा पिके जैविक बुरशीनाशके जसे मेट्रोरायझियम ट्रायकोड्रेमा व्हर्टिसिलियम इत्यादींचा वापर करावा.

शेतकरी बंधूंनो, कपाशीची लागवड होऊन 5 ते 10 दिवस झालेले असल्यास कपाशी पिकास पाण्याचा ताण पडू शकतो. उगवणीनंतर 5 ते 6 दिवसाच्या कपाशीच्या रोपांमध्ये दलपत्रे आणि अतिशय कोवळी खरी पाने असतात. या अवस्थेत पिकांची मुळे पूर्णपणे विकसित झालेली नसतात, त्यामुळे पाण्याचा ताण पडल्यास रोपांची वाढ काहीशी मंदावू शकते. शेतकऱ्यांसाठी शिफारशी याप्रमाणे: उच्च तापमान आणि कमी आर्द्रतेच्या परिस्थितीत कोवळ्या पानाच्या करपण्याची शक्यता असते. 1% युरिया याची हलकी फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी. सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास हलके संरक्षित पाणी द्यावे. आच्छादनांचा उपयोग करून जमिनीतील ओलावा जतन करून ठेवावा. अनावश्यक कोळपणी किंवा मशागत टाळावी. तणांचा प्रादुर्भाव असल्यास त्याचे नियंत्रण करावे, कारण तण जमिनीतील उपलब्ध ओलावा शोषून घेतात. पुरेशा ओलाव्याशिवाय किंवा पाऊस पडण्यापूर्वी नत्रयुक्त वरखते देऊ नयेत. पाऊस पडल्यानंतर शिफारशीनुसार वरील वरखते द्यावे.

निवड याप्रमाणे करावी: फुले दुर्वा, फुले संगम, फुले अग्रणी, फुले किमया, फुले कल्याणी, JS 335, JS 93.05. बीज प्रक्रिया: जमिनीतून प्रसार होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास कार्बोक्झिन 37.5%, थायरस 37.5%, DS 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर एक्झोकिस स्ट्रोबिन 2.5% अधिक थायोफिनेट्स मिथाईल 11.25%, थायोमिथुक्झाम 25%, FS 100 मिली किंवा थायोमेक्झॉम 30%, FS 100 प्रति 10 किलो प्रति बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. यामुळे खोडमाशीपासून रोपावस्थेत पिकांचे संरक्षण होईल.

30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर एक्झोकिस स्ट्रोबिन 2.5% अधिक थायोफिनेट्स मिथाईल 11.25%, थायोमिथोक्झाम 25%, FS 100 मिली किंवा थायोमेक्झॉम 30%, FS 100 प्रति 10 किलो प्रति बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. यामुळे खोडमाशीपासून रोपावस्थेत पिकांचे संरक्षण होईल.

कापूस या पिकाची पेरणीपूर्व तयारी करत असताना वाणांची निवड याप्रमाणे करावी. फुले अनमोल, फुले शुभ्रा, फुले माही, फुले चेतना, फुले धारा आणि प्रचलित बीटी कपाशीचे वाण निवडावे. बीज प्रक्रिया याप्रमाणे करावी. अप्रमाणित बियाण्यास कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% WS बुरशीनाशकाची प्रक्रिया प्रति किलो बियाण्यास 3.5 ग्रॅम या प्रमाणात करावी. यामुळे मुळकूज, जीवाणूजन्य करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

तूर या पिकाची पेरणीपूर्व तयारी करत असताना वाणांची निवड याप्रमाणे: फुले राजेश्वरी, गोदावरी, भीमा, बीडीएन 711, बीडीएन 716, फुले तृप्ती याप्रमाणे करावी. बीज प्रक्रिया करत असताना पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ड्रायकोडर्मा किंवा 4 ग्रॅम कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% WS या संयुक्त बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. यानंतर प्रत्येकी 250 ग्रॅम रायझोबियम व PSB जीवाणू संवर्धन 10 किलो प्रति बियाण्यास गोळ्याच्या थंड द्रावणातून चोळावे.

मूग या पिकासाठी पेरणीपूर्व तयारी करत असताना, वाणांची निवड करत असताना फुले चेतक, फुले वैभव, फुले सुवर्णा हे वाण निवडावेत. बीज प्रक्रिया करत असताना पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावावी आणि त्यानंतर प्रत्येकी 25 ग्रॅम रायझोबियम आणि PSB जीवाणूचं पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावी. मूग उडीद या पिकाच्या बियाण्यासाठी चवळी गटाचे रायझोबियम जीवाणू संवर्धन वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे मुळावरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.

उडीद या पिकाची पेरणीपूर्व तयारी करत असताना वाणांची निवड फुले राजन, फुले वसू, TMU 1, TMU 4 याप्रमाणे निवड करावी. बीज प्रक्रिया करत असताना पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावावी व त्यानंतर प्रत्येकी 25 ग्रॅम रायझोबियम आणि PSB जीवाणूचं पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावी. मूग उडीद या पिकाच्या बियाण्यासाठी चवळी गटाचे रायझोबियम जीवाणू संवर्धन वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे मुळावरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.

सूर्यफूल या पिकासाठी पेरणीपूर्व तयारी करत असताना वाणांची निवड याप्रमाणे: फुले भास्कर, फुले रविराज. बीज प्रक्रिया करत असताना केवडा रोग टाळण्यासाठी 6 ग्रॅम मेटॅलेक्झल 35 WS प्रति किलो बियाण्यास चोळावे. विषाणूजन्य लॅक्रेसिस रोगाच्या प्रतिबंधासाठी थायोमिथोक्झाम 30% FS 10 मिली प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर ॲझोटोवेक्टर हे जीवाणू खत 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.

मका या पिकासाठी सल्ला याप्रमाणे, वाणांची निवड करत असताना राजश्री, फुले महर्षी, आरंभ या प्रकारच्या वाणांची निवड करावी. बीज प्रक्रिया करत असताना पेरणीपूर्वी 2 ते 2.5 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच ॲझोटोवॅक्टर बियाणू संवर्धन 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.

बाजरी या पिकाची पेरणी पूर्व तयारी करत असताना वाणांची निवड याप्रमाणे करावी. धनशक्ती, फुले महाशक्ती, फुले आदिशक्ती, फुले मुक्ताई, SBH 1269 याप्रमाणे करावे. बीज प्रक्रिया करत असताना बीज प्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास 20% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 2 किलोमीटर विरघळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून त्यांचा नाश करावा आणि तळाला असलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करून पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून त्यावर सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.

भुईमूग या पिकाची पेरणीपूर्व तयारी करत असताना वाणाची निवड याप्रमाणे: फुले उन्नती, फुले भारती, फुले उन्नप, TAG 24, फुले मोरिया, फुले वारणा याप्रमाणे करावी. या पिकाची बीज प्रक्रिया याप्रमाणे: बियाण्यांपासून प्रादुर्भाव होणाऱ्या आणि रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम मँकोझेप किंवा 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे. नंतर 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम रायझोबियम आणि 25 ग्रॅम स्फुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक घनरूप किंवा द्रवरूप स्वरूपात चोळावे. बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावेत.

शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा ग्रामीण संवाद हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूयात पुढील ग्रामीण संवाद या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट। पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम। महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा। आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित। कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील। त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानन मंदिर संकुलाला भेट देतील। तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे। दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील। तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत। न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लगझॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील। गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे। पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं। पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले। तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे। दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले। दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले। त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं। काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला। विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं। स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या। राज्यात आता

0: आजपर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यातून नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत आर्लिंग्टन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात $1 ट्रिलियन निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15%

निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्या दृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल, असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं 71 अमेरिकन डॉलर प्रति बॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:12 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कुलाबा येथे कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथेही 27 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा येथे 24 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 25 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 93% आणि सांताक्रूज येथे 95%. कुलाबा या ठिकाणी 56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर सांताक्रूज या ठिकाणी 62.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या सरी सुरू राहतील. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, तसेच तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. 3 जुलै ते 7 जुलै दरम्यान किनारपट्टीवर 45 ते 55 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहतील आणि या वाऱ्याचा वेग 65 किलोमीटर प्रतितासापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या कालावधीत मच्छीमार बांधवांनी या किनारपट्टी भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेकडून देण्यात आलाय. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.